सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी प्रज्ञा असनीकर या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 19 जून 2026. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आपण रामदास कामत यांच्या स्वरातली गंगाधर महांबरे यांची ही भक्तिरचना ऐकली. संगीत होतं वीणा चिटको यांचं. यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर यांची ही भक्तिरचना. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातली आणि विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनातली जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोते हो, मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरातली वसंत बापट यांची ही भक्तिरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात वसंत बापट यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. स्वर होता उषा मंगेशकर यांचा. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत साबरी बंधू यांच्या स्वरातली कैसर उल जाफरी यांची ही भक्तिरचना.

0: साबरी बंधू यांच्या स्वरातल्या या भक्तिरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100° मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष.
1: श्रोते हो, 19 जून या दिवसाचं ऐतिहासिक महत्व काय आहे ते पाहूया. 1999 मैत्रेयी एक्सप्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचं पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केलं. 1989 ES व्यंकटरामय्या यांनी भारताचे 19वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना 1966 साली या तारखेला झाली. 1912 अमेरिकेत कामगारांसाठी 8 तासांचा दिवस निश्चित करण्यात आला. अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा 1862 साली या दिवशी बंद करण्यात आली. हा जन्मदिवस असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. 1623 फ्रेंच गणितज्ञ आणि तत्वज्ञ ब्लेज पास्कल. 1877 कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर पांडुरंग चिमाजी पाटील थोरात. वादग्रस्त आणि बहुचर्चित लेखक सलमान रश्दी यांचा जन्म 1947 साली या दिवशी झाला. भारतीय वंशाच्या जगप्रसिद्ध लेखकांमध्ये त्यांची गणना होते. 19 जून 1945 या दिवशी नोबेल पारितोषिक विजेत्या ब्रह्मदेशातील लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्युकी यांचा जन्म झाला. आजचा दिवस स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचं निधन 2000 साली या दिवशी झालं. कामिनी कदम किंवा स्मिता या नावानेही त्या प्रसिद्ध होत्या. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली.

0: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धन संपदा रोज सकाळी 7:15 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
1: 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 6:30 वाजतात. प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन शालिनी वाघ यांचं, वाचक स्वर आहे अंजली बडवे यांचा.
2: श्रोतेहो नमस्कार. कस्तुरी. सप्तरंग आयुष्याची सुरुवात करताना रोजच इंद्रधनू जीवनात दखल देत असतं. रंग आपल्या जन्मासोबत इतरांच्याही जीवनात रंग भरतात. आपण आल्याने सर्वच कसे खुश असतात, पण मोठे झाल्यावर त्यात बदल होत जातो. याचं काय कारण असावं बरं? पुष्कळ कारणं असतील, पण समज आली की समजून घेणं ही वृत्ती कमी होत जाते. हा किती विरोधाभास आहे ना. आपले हक्क आपल्याला समजतात आणि मग पूर्णत्वाचा अट्टहास आपल्याला शांत बसू देत नाही. जगाकडे असणाऱ्या गोष्टी माझ्याकडे असाव्यात, कारण आपणास काळानुसार बदलावं लागतं आणि समाजासोबत चालावं लागतं. या बदलण्याच्या नादात फक्त जगासोबत बरोबरी करणं एवढंच लक्षात येतं, कारण कोणत्याही प्रकारचा अनुभव आलेला नसतो आणि कोणताही चटका आपल्याला बसलेला नसतो. सर्वात प्रथम मनात गोंधळ होतो आणि त्या गोंधळाप्रमाणे आपण वागायला लागतो. बुद्धी काम करत नाही आणि नकारात्मकतेकडे जास्त कल वाढतो. आपला कौल सकारात्मक गोष्टींकडे कसा करता येईल याची कल्पना देखील व्यक्ती करत नाही. जीवनात ज्यावेळी नकारात्मकता उच्चांक गाठते, त्यावेळी सकारात्मकतेचा मार्ग शोधण्यासाठी जीव तळमळतो. शिक्षण घेऊन पदवीधर झालं की समज आणखी वाढते. चांगल्या वाईट गोष्टी कळतात आणि सत्सद विवेकबुद्धी जागृत होत जाते. वयात आलं की उमजत जातं सगळं काही. याच वयात गोंधळलेलो आपण बाहेर कुठेतरी समाधान शोधतो. फिरण्यात, प्रेमात, निसर्गात, मित्रमैत्रिणीत, सर्वत्र समाधानाचा ठाव लागला तर ठीक, नाही तर एकटेपणा. मृगजळाच्या मागे मृगजळ स्मरणात दरवळणारी कस्तुरी नाही तर ती मोहिनी असते. मनाला मृगजळ कळत नाही तोपर्यंत व्यक्ती चालत राहते, धावत राहते. ठाव लागत नाही, मग समजत नाही की मोहिनी मनाला साथ घालत होती. म्हणून अस्थिरता जाणवत होती. मग कुठे झालेल्या दुःखावर मलमपट्टी करताना ते दुःख पचवावं लागतं आणि सहनशीलतेची जाणीव होते. म्हणून म्हटलं जातं, दुःख पचवावं सुखाच्या दारी, तेथे मोहरते कस्तुरी. जेव्हा दुःखाची ओळख आपणास होते, तेव्हा ते दुःख पचवण्याची ताकद आपल्यात नकळत येते. त्याचवेळी आपण इतरांचंही दुःख समजून घेण्याची समज आपल्यात रुजत जाते. त्रास कोणालाही होऊ देत, पण त्यासोबत समभाव निर्माण करून जेव्हा साथ आपण देतो, तिथे कदाचित समाधान रूपात कस्तुरी स्पर्श करते. हळूहळू ज्ञान येत जातं. मृगजळाचं जाळं दूर होतं. त्याची झळ लागली तरी व्यक्ती अनुभवांनी परिपक्व झालेली असते. त्यांच्यावरती मोहिनी होत नाही, बुद्धीत सात्विकता येते आणि मग तिथून सुरुवात होते ज्ञानमार्गाची. आई, वडील, गुरु यांचा सहवास हवास आवडतो, कारण जगाची ओळख झालेली असते, आपलं परक समजलेलं असतं. आत्ताच्या सहवासात लोभ आणि लालची वृत्ती नसते. समाधान झळकत असतं आणि अंतर्मन स्मितहास्य करतं, तेव्हा गंधाळते ती कस्तुरी. या सगळ्या घडामोडी घडत असताना वेळेला वेळ द्यावा लागतो. जीवनातील मार्गात काटारूपी खडतर प्रसंग येतात, त्यावेळी न डगमगता अलौकिक चैतन्याची अनुभूती येते. तिथेही कस्तुरी दरवळते. ती इतकी दरवळते की सर्वत्र आनंद, शांती, समाधानाच्या लहरी तयार करते. अशी ही कस्तुरी प्रत्येकाच्या आयुष्यात दखल देते आणि ज्ञानप्राप्तीसाठी मदत करते.
1: श्रोतेहो चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं शालिनी वाघ यांनी, वाचक स्वर होता अंजली बडवे यांचा.

0: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
1: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
0: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा त्यांचे अनुभव तज्ञांच्या मुलाखती अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही
2: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून
3: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर
4: 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारणात मी आपल्यासोबत प्रज्ञा असनेकर. श्रोते हो, लक्षात असू द्या, आज सायंकाळी 5:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली इथं विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत संपन्न होणाऱ्या रोजगार मेळावा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आपण ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करूत. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात कुक्कुटपालन शेड बांधकामाचं नियोजन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योगासनं नियम आणि काळजी याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात सकाळी 6:50 पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. सादरकर्ते विजय भुयार.

मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक नवनाथ खराडे. आजचा सुविचार आपण ऐकू शकाल 7:00. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करोत. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:45 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. आणि 7:50 अजून एक प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. 9:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. श्रोते हो, सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 8:20 आणि रात्री 8:35 देखील. 8:40 आणि रात्री 8:15 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम. सकाळी 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करूत. श्रोते हो लक्षात असू द्या, आज सकाळी 10 वाजता फोन गाणी हा कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित असेल ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्यावर. संकलन आणि निवेदन शीतल ठोंबरे यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. 11:15 आपली गाणी. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 11:28. वनिता मंडळ हा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम दुपारी 12 वाजता आम्ही सहक्षेपित करूत. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करूत. संध्याकाळी 5:02 मिक्स मसाला. श्रोते हो लक्षात असू द्या, सायंकाळी 5:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली इथं विकसित भारत रोजगार योजनेचे अंतर्गत संपन्न होणाऱ्या रोजगार मेळावा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आपण ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करूत. संध्याकाळी 5:30 युववाणी. सूत्रसंचालन तन्वी पारेकर हिचं, सादर करते सुदाम बटुळे. संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: सायंकाळी 6:40 काही गझल आपण ऐकू शकाल. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 मुंबई केंद्रावरून. आज संध्याकाळी 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र विभागाचे विषयतज्ञ डॉक्टर अनिल दुर्गडे यांची मुलाखत आणि त्यानंतर रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉनचे महत्व याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक वरुण भागवतराव कडू यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 9:00 आपली आवड, 9:30 लोकनाट्य गोष्ट एका राजाची, सादरकर्ते शाहीर ज्ञानेश खरे आणि सहकारी. रात्री 10:00 रजनीगंधा आणि 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकू शकाल. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करूत. आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: आया खुशियों का पैगाम पीएम किसान।
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9,44,00,000 से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
1: अन्नदाता का बढ़ता मान पीएम किसान.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूयात कुक्कुटपालन शेड बांधकामाचं नियोजन याविषयी माहिती. वाचक स्वर संतोष मते यांचा.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी केवळ चांगल्या जातींच्या पक्ष्याची निवड पुरेशी नसते, तर त्यांच्यासाठी योग्य आणि वैज्ञानिक पद्धतीनं बांधलेलं शेड असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण योग्य शेडमुळं पक्ष्यांचं आरोग्य चांगलं राहतं, रोगांचं प्रमाण कमी होतं आणि उत्पादनात वाढ होते. सर्वप्रथम शेडसाठी योग्य जागेची निवड करणं गरजेचं आहे. जागा उंच आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. शेडच्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच मुख्य रस्त्याजवळ आणि बाजारपेठेपासून फार दूर नसलेली जागा निवडली तर वाहतूक सोयीची होते. शेडची दिशा पूर्व पश्चिम ठेवणं अधिक फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे थेट सूर्यप्रकाशाचा परिणाम कमी होतो आणि पक्ष्यांना उष्णतेचा त्रास होत नाही. शेडमध्ये भरपूर हवा खेळती राहण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोकळी जागा ठेवणं आवश्यक असतं. शेतकरी बंधू भगिनींनो, वायुविजन आणि तापमान नियंत्रण हे कुक्कुटपालनातले अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. शेडमध्ये स्वच्छ आणि ताजी हवा मिळाल्यास पक्ष्यांची वाढ चांगली होते. उन्हाळ्यात उष्णता कमी राहण्यासाठी शेडच्या छतावर योग्य साहित्य वापरणं आणि पडदे किंवा जाळ्या बसवणं उपयुक्त ठरतं. तसंच पाण्याची आणि खाद्याची सुविधा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. पक्ष्यांना स्वच्छ पाणी सतत उपलब्ध असावं. खाद्य आणि पाणी देणारी भांडी योग्य अंतरावर ठेवावीत, जेणेकरून सर्व पक्ष्यांना सहज सुविधा मिळेल. स्वच्छता आणि जैवसुरक्षा याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. शेडमध्ये नियमित साफसफाई, निर्जंतुकीकरण आणि मृत पक्ष्यांची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. बाहेरील व्यक्ती किंवा प्राण्यांचा अनावश्यक प्रवेश टाळल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसंच प्रकाश व्यवस्थापन देखील महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाणात प्रकाश दिल्यास पक्ष्यांचं खाद्यसेवन वाढतं आणि त्यांची वाढ जलद होते. विशेषतः लेअर पक्ष्यांमध्ये अंडी उत्पादन वाढवण्यासाठी प्रकाशाचा योग्य वापर केला जातो. कुक्कुटपालन व्यवसायात योग्य नियोजन केल्यास कमी खर्चात अधिक नफा मिळवता येतो. मजबूत शेड, स्वच्छ वातावरण, योग्य वायुविजन आणि पाण्याची सुविधा यामुळे पक्ष्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि उत्पादनात सातत्य मिळतं. आजच्या काळात शेतीसोबत कुक्कुटपालन हा एक फायदेशीर जोडधंदा ठरतोय. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीनं शेड बांधकामाचं नियोजन करून हा व्यवसाय आपण अधिक यशस्वी करू शकतो.
0: कुक्कुटपालन शेड बांधकामाचं नियोजन याविषयी माहिती आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता संतोष मते यांचा.
4: सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
5: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी

0: अर्थात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
1: त्यासाठी काय करायचं?
0: संपर्क साधायचा.
1: कुठे?
0: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74-00-48-40-88.
3: 74-00-48-40-88.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
7: 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7:15 आहेत. प्रसारित करत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
8: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
9: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
8: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
7: कार्यक्रमात आज ऐकूया योगासन नियम आणि काळजी याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर.
10: श्रोते हो, नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4-6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा, ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो, आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात, मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते, त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5-6 तासांचा कालावधी गेलेला असावा आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे, पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट, स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताट असायच हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये, आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू.

0: पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसनी करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसनी करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि काळजी याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर आणि ही निर्मिती होती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, साबेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
6: श्री राम भक्तांसाठी सुवर्ण संधी. चिन्मय मिशन अहिल्यानगर आयोजित
7: सुंदर कांड तुलसी रामायण कथा
6: पूज्य स्वामी अद्वैतानंद सरस्वती यांच्या रसाळ निरूपणातून अनुभवण्याची संधी
7: 20-25 June 2026.
6: वेळ सायंकाळी 6-8.
7: स्थळ माऊली सभागृह, साबेडी, अहिल्यानगर.
6: प्रवेश विनामूल्य. अवश्य उपस्थित राहा.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
8: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
9: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, TB, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
1: कार्यक्रमात आज ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती. सादरकर्ते विजय भुयार.
10: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचरे पासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्ग

0: त्याच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात, वाहतूक विस्कळीत होते, पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि
1: पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात सादरकर्ते होते विजय भुयार.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834225565.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 02-41-235-35-15.
7: मोबाईल 960-44-988-36.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक नवनाथ खराडे.
9: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
9: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
9: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. आदिवासी समाज शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. गुरु अर्जुन देवजी मानवतेचे उपासक, आमदार संग्राम जगताप. कर्जत तालुक्यात चारा छावण्या सुरू करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. शाळा महाविद्यालयाच्या सुरक्षेसाठी संवाद मेळाव्याचं आयोजन आणि रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालयाची वेदश्री कुलकर्णी राज्यात प्रथम. आता घडामोडी सविस्तर. आदिवासी समाजातील एकही कुटुंब शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही. समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासन सकारात्मक भूमिका घेऊन तातडीनं कार्यवाही करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती, विविध सामाजिक संघटना आणि समाजप्रतिनिधींसोबत बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आशिया बोलत होते. याप्रसंगी आदिवासी युवा क्रांती संघटना महाराष्ट्राचे अजित भोसले, भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या उमा जाधव आदी उपस्थित होते. शीख धर्माचे पाचवे गुरु तथा मानवतेचे उपासक गुरु अर्जुन देवजी यांचं बलिदान हे प्रेरणादायी आहे. शीख धर्मातील सेवा, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. शहीदी दिनानिमित्त तारकपूर परिसरात गुरु नानक देवजी ग्रुपच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी जगताप बोलत होते. यानिमित्त नागरिकांसाठी सरबताचं वाटप करण्यात आलं. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता कर्जत तालुक्यात तातडीनं चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तहसीलदार रवी सत्वन यांना देण्यात आलं. आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, सोशल मीडिया अध्यक्ष दीपक यादव आदी

0: यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर शहर पोलीस उपविभागाच्या वतीनं सुरक्षित विद्यार्थी आणि सुरक्षित संकुल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपविभागातील सर्व शाळा आणि महाविद्यालय यांच्या संवाद मेळाव्याचं आयोजन शनिवारी सायंकाळी 5 वाजता पोलीस मुख्यालय मैदान इथं करण्यात आल्याची माहिती शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ दिलीप टिपरसे यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे हे मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांना उपस्थित राहण्याचं आवाहन टिपरसे यांनी केलं आहे. अहिल्यानगर शहरामधील रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील वेदश्री महेश कुलकर्णी हिनं 12वी परीक्षेत 96.33% गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. या यशाबद्दल अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या हस्ते वेदश्रीचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव ज्येष्ठ विधिज्ञ विश्वासराव आठरे पाटील उपस्थित होते. वेदश्रीनं वाणिज्य शाखेचा अभ्यासाबरोबरच नियमित अध्यापन वर्गाला हजेरी लावत यश मिळवलं असं प्राचार्य विजय जाधव यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. आदिवासी समाज शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. गुरु अर्जुन देवजी मानवतेचे उपासक, आमदार संग्राम जगताप. कर्जत तालुक्यात चारा छावण्या सुरू करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. शाळा महाविद्यालयाच्या सुरक्षेसाठी संवाद मेळाव्याचं आयोजन आणि रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालयाची वेदश्री कुलकर्णी राज्यात प्रथम. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, ऐकूया आजचा सुविचार. ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेलं संभाषण हे 10 वर्ष पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे. आजचा सुविचार आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: श्रोते हो, ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजेच अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा श्रोते हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.

0: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा।
1: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
2: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
1: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
3: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
0: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही।
1: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील।
0: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा।
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
0: स्नेह संवाद
4: या कार्यक्रमात
3: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
1: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर, टपाल सूची क्रमांक 414003।
4: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com।
0: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
1: माझी शाळा
0: या विषयावर।
5: श्रोते हो, एक निवेदन। आयसीसी महिला टी

ट्वेंटी विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
6: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
6: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.

0: 101.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी। परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।

वाहन धुणं बांधकाम औद्योगिक वापर घरातली स्वच्छता पाण्याचे वापर अनेक पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका विहिरी कूपनलिका तळी नद्या या इतर स्रोतांचा वापर करा

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सक्लुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतिमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्य

मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार.
गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, ऐकणार आहोत काही निवेदनं. हे निवेदन आहे ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्या नगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम। ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून। नमस्कार अहिल्यानगर, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी, शब्द तरंग, स्नेह संवाद, आहार विहार, अर्थ जगत, सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला। तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्या नगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून।
1: श्रोते हो, मोबाईल मुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
0: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे।
1: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा।
0: मोबाईलवर दाखवलेल्या मॅप ऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा।
1: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा।

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहे ती प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याचा पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी एक क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की मला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेबी पाणी सरीवरंब पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडल्या आणि विद्यापीठाची शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जी वाण आहे त्यांची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे 2 रोपातील अंतर असू दे किंवा 2 रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षेप्रमाण होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे 2 रोपातील आणि 2 ओळीतील हे आपण मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये 2 प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की जी पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया, DAP सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खतं शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात.

0: तर ही जीवाणूखत उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जसं पहिलं मागे सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि दोन नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील, पीक एकदल पिकं असतील, तर त्यामध्ये आपण अजोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अजोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जीव जंतू आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीनं होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळं निश्चितपणे उत्पादनता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2,50,000 कोटी रुपये रासायनिक खताच्यासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50-60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या 1,00,000 कोटी रुपयेचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काय मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खतं आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठानं शिफारस केलेली आहे लागणीच्या कालावधी असू दे, 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे, तर ती विभागून दिली पाहिजेत. आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया ह्या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये दोन भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काय शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. म्हणजे त्यासाठी म्हणजे जे काय शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत, अवजार असू देत, बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्याच्यात लागणाऱ्या निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपून मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराच्या टंचाई एकीक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याच जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे, खतावर असू दे, कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एकेक पडलेला असतो. त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत, त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. ज्यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं फार मोठं काम सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2-3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची जे काही तंत्रज्ञान आहेत SOP म्हणून आपण त्याला तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढं भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाई प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. त्यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मानधन कमी होत होतं किंवा वेळेत काम नसल्यामुळे

0: नुकसानही होत होतं, किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्याकारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता, तो आता प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना एक एकरच्या ऐवजी 15-20 एकरची खरेदी करतो, त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते, त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही, त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे. कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांचे संपर्क येतात, त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचं व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्त्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ठ खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ठ आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते, त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढं जाऊ शकत नाही. अशा वेळी गट शेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सपना ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

0: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
1: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
2: भारत हमको जान से प्यारा है.
0: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण.

0: स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊया त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफएम बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर, नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: किडनी स्टोन बद्दल सुरेश सर आपण बोलत होतो आणि तुम्ही सांगितलं की कुठले स्टोन्स कधी मेडिसिननी जातात, कधी त्याला ऑपरेट करावं लागतं, या सगळ्या गोष्टी डिपेंड कशावर असतात?
4: जसं मागच्या डॉक्टर गुरुजींनी सांगितलं की स्टोन झाल्यानंतर तो पडणार पडणार नाही या संदर्भात तज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे खडा खूप लहान आहे म्हणून पडून जाईल या भीतीने बरेचसे पेशंट काहीतरी औषधं घेत राहतात, पण त्याच्यामुळे अनेक वेळा जसं मी म्हटलं तसं काही निष्कारण कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर आज डॉक्टर सचिनना पण हे विचारू, सचिन सर, की तुम्हाचं या संदर्भात काय म्हणते की कुठल्या स्टोन पडू शकतो ही एक धारणा असते की पडू शकेल किंवा काय, तर तुमचं काय मत आहे?
5: स्टोनचा साईज हा एक नक्कीच महत्त्वाचा फॅक्टर आहे, परंतु तो केवळ एकच फॅक्टर नाही की ज्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची हे ठरतं. त्याचबरोबर पेशंटला काय त्रास किती आहे आणि त्या स्टोनमुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत आहेत का, जसे की इन्फेक्शन होत आहे का, लघवीमध्ये रक्त जात आहे का आणि किडनीच्या कामावर काही परिणाम होतोय का, या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात. तसेच स्टोनचा आकार आणि स्टोनचा हार्डनेस या गोष्टी पण महत्वाच्या असतात.
3: पण मग या ज्या गोष्टी आहेत या फक्त सोनोग्राफीमध्ये दिसतात का, याच्यासाठी काही वेगळ्या टेस्ट पण कराव्या लागतात?
5: नाही, नुसतं सोनोग्राफीमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला कळून येत नाही, त्यासाठी तज्ञांकडे जाऊन दाखवणे हे महत्वाचे असते. त्याचबरोबर लघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात आणि लागलीच गरज तर सिटी स्कॅन पण करावा लागतो.
3: डॉक्टर सचिन सर, याबद्दल अजूनही माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की डिपेंड करतं की कुठल्या प्रकारचा स्टोन आहे, म्हणजे तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकाल का?
5: आत्ता मागच्या आठवड्यातच एक यंग पेशंट माझ्याकडे आला होता. पेशंटला पोटामध्ये खूप दुखत होतं. पेशंटने सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये 4 मिलीमीटरचा स्टोन होता. सो पेशंट एका डॉक्टरांकडे गेले, तिथे औषधं घेतली. साईज लहान आहे त्याच्यामुळे औषधांनी पडून जाईल असं पेशंटला वाटलं, परंतु आठवड्यावर पेशंटला त्रास होत राहिला आणि स्टोन काही पडला नाही. मग त्यावेळेस पेशंट माझ्याकडे आला, त्यानंतर पेशंटला तपासून काही ऍडिशनल काही तपास करून नंतर आपण पेशंटला सांगितलं की हा स्टोन जो आहे तो हार्ड स्टोन आहे, आणि हार्ड स्टोन असेल तर युजली काय असतं की तो काटेरी स्टोन असतो, आणि तिथे जर सूज असेल किंवा नळी जर लहान झालेली असेल तर असे स्टोन पडत नाही. 10 आणि 11 मिलीमीटरचे स्टोन सुद्धा पडलेले आम्ही औषधांनी मॅनेज झालेले बघितलेले आहेत, परंतु कुठले स्टोन जे सॉफ्ट स्टोन असतात, गोल गुळगुळीत असतात, परंतु काही स्टोन जे काटेरी असतात किंवा हार्ड स्टोन असतात ते सहसा औषधांनी पडत नाही. आता याच पेशंटचं मग आम्हाला ऑपरेशन करावं लागलं, कारण की त्याला किडनी फंक्शन खराब होत होतं, आणि ऑपरेशन करताना असं निदर्शनास आलं की नळी जी आहे ती लहान होती त्या पेशंटची, किडनीची जी नळी आहे ती लहान होती आणि त्याच्यामुळे स्टोन लहान असून सुद्धा तो खाली येत नव्हता.
3: अच्छा.
4: जसं आता डॉक्टर सचिनने सांगितलं की आकार हा एकच आपण क्रायटेरिया धरत नाही, त्याच्यावर बाकी माहिती असं पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त खडा लहान आहे आणि तो पडणारच असं न करता तज्ञांचा सल्ला वेळेवरती घेणं आणि पुढचे होणारे धोके टाळणे खूप महत्वाचं आहे.
3: अगदीच. म्हणूनच श्रोते हो, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पुढे जाऊन खूप मोठे मोठे त्रास आपल्याला आणि आपल्या शरीराला देऊ शकतात, तेव्हा स्वतः विचार न करता तज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य

0: मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत अजून एक प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदचे वैद्य सत्यन गुजर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
0: आतापर्यंत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात अनेक आजारांवर त्याच्यावरच्या उपचारांवर आपल्याला मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे आणि ओंकार आयुर्वेदचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या निमित्तानं पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये सुद्धा ओंकार आयुर्वेदच्या शाखा सुरू झालेल्या आहेत. तेव्हा पुणे इथे आपल्या वैद्य सत्यन गुजर यांना संपर्क साधायचा असेल तर आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना महल सदाशिवपेठ एस पी कॉलेज समोर टिळक रोड पुणे आणि संपर्क 83-90-90-20-23 83-90-90-20-23 8390902023. सर, आतापर्यंत सांध्यांच्या आजाराविषयी आपण बोलत होतो. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे आणि बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला तो आढळतो, तर त्याबद्दल आज तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
4: सांधेदुखी ज्या आजारांमध्ये दिसते त्यातले काही आजार आपण मागच्या काही एपिसोड्समध्ये बघितले. संधिवातामध्ये जशी कॉमनली सांधेदुखी दिसते तसाच अजून एक असणारा आजार की ज्याच्यामध्ये सांधेदुखी हे प्रामुख्याने लक्षण दिसतं आणि याचे बरेच पेशंट दिसतात तो म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस होय.
0: अच्छा.
4: संधिवातामध्ये वयोमानानुसार होणारी सांध्यांची झीज असते, म्हणजे सांधे झिजत जातात, मतलब वंगन कमी होत जातं आणि त्याच्यामुळे दुखावा असतो, चालायला पेशंटला त्रास होत असतो. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस ह्या आजारामध्ये सांध्यांमध्ये आधी रचनात्मक बदल झालेले नसतात. रुमॅटॉइड म्हणजे जनरली छोट्या सांध्यांपासून सुरुवात होते. हातांची बोटं दुखणं, पायांची बोटं दुखणं, हाताच्या बोटांना सूज येणं, स्टिफनेस, आखडले जाणं, मनगट दुखणं, कोपर दुखणं, खांदे दुखणं आदी हे छोटे सांधे इन्वॉल्व्ह होतात. त्याच्यानंतर गुडघ्यांसारखे मोठे सांधे ह्या आजारामध्ये इन्वॉल्व्ह होत असतात. बेसिकली आयुर्वेदानुसार याला वातरक्त असं म्हणलं जातं. रुमॅटॉइड आर्थरायटिस या आजारामध्ये आधी नको असणारे टॉक्सिन शरीरात तयार होतात, ते शरीरामध्ये साठून राहतात, तिथून ते रक्तामध्ये येतात आणि रक्ता थ्रू हा हे जे टॉक्सिन्स आहेत ते सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहतात. दोन सांध्यांमध्ये अंतर असतं आणि स्वाभाविक हे जे नको असणारे टॉक्सिन्स आहेत या सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहतात आणि त्याच्यामुळे त्या सांध्यांना सूज येते, तिथल्या आवरणाला सूज येते, मधलं वंगन जे आहे सायनोवेल फ्लूड आहे ते इन्फेक्ट व्हायला लागतं, कडेच्या कुरच्यांना सूज होते आणि त्रास खूप असतो. रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये दिसणाऱ्या वेदना किंवा असणाऱ्या वेदना या सगळ्यात जास्त असतात. म्हणजे संधिवातामध्ये सुद्धा सांधेदुखी जितकी जास्त नसते तितकी रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये असते. कितीतरी येणारे बरेचसे पेशंट असतात, हातांचे बोट सकाळी उठल्या उठल्या खूप स्टीफ होतात, मनगट खूप दुखतं, वळवता येत नाही, मेटाकार्पल म्हणजे हातांचे आपला जो तळवा आहे त्याच्यावरचे जॉईंट्स आहेत ते पण खूप दुखत असतात, मनगट दुखतंय, कोपर दुखतंय, खांदे दुखतायत, झोपेमध्ये पटकन पाय सरळ करता येत नाहीये, एका कुशीवर वळता येत नाहीये, इतका दुखावा जास्त असतो, सकाळी उठल्या उठल्या स्टिफनेस खूप जास्त असतो. गुडघे अशा पेशंटमध्ये जर त्रास खूप वाढत गेला, वर्षानुवर्ष राहिला तर गुडघ्यांसारखे मोठे सांधे पण इन्वॉल्व्ह होतात, दोन पावलं टाकायचं म्हणलं तरी पेशंटला जमत नाही. ह्याचा फक्त सांध्यांवरच परिणाम होतो असं नाहीये तर स्नायूंवर पण होतो, शिरांवर पण होतो, ते पण आखडले जातात. आणि बेसिकली हे सर्व गोष्टी ऑटोइम्युन डिसीजेस मध्ये येणारे असतात. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा सुद्धा एक प्रकारचा ऑटोइम्युन डिसीज आहे. त्याच्यामुळे एकदा ऑटोइम्युनिटी ट्रिगर झाली की स्वाभाविक त्याचा परिणाम हा सांध्यांबरोबर पूर्ण शरीरावर व्हायला सुरुवात होते. कितीतरी पेशंट हे ताप आहे, कणकण आहे बरेच दिवसांपासून आणि मग सांधे दुखायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर सांधे दुखी नेहमीसाठी राहिले असं होतं. जनरली रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर तुमची आर ए टेस्ट पॉझिटिव्ह असते, अँटी सीसीपी पॉझिटिव्ह असते, सीआरपी टेस्ट म्हणजे सी रिएक्टिव्ह प्रोटीन वाढलेलं असतं ती टेस्ट तुमची पॉझिटिव्ह येते, बरेच वेळेला एएसओ टायटर पॉझिटिव्ह येतं, एएसआर पेशंटमध्ये वाढलेलं दिसून येत असतो. सो असे बरेच लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसत असतात. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो आजार आहे कितीतरी वर्षानुवर्ष आजार असणारे पेशंट दवाखान्यात येतात की आम्ही ही औषधं घेतली तात्पुरतं बरं वाटतं पण पुन्हा त्रास वाढलाय आणि हा आजार चालूच आहे. त्यामुळे अशा

0: पेशंटमध्ये वातरक्त म्हणून ज्या वेळेला तुम्ही निदान करून चिकित्सा करता तरच तो आजार पूर्ण बरा व्हायला मदत होत असते.
1: अगदी खरंय. आता वातरक्ताचा तुम्ही उल्लेख केलेलाच आहे, याबद्दलही अधिक जाणून घ्यायचे, पण पुढच्या भागात आज इथेच थांबूयात. पण तोपर्यंत श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांना जर का तुम्हाला पुणे इथे संपर्क साधायचा असेल तर आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना महल सदाशिवपेठ SP कॉलेज समोर टिळक रोड पुणे आणि संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. पुन्हा भेटूयात. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्यन गुजर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
1: आपल्याकडे असं म्हणलं जातं की प्रोटीन हे आहारात असलंच पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे, आणि भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा किंवा एक्सेस प्रोटीन हे वेगळ्या स्वरूपामध्ये खा असं सांगितलं जातं. पण जे एक्सेस प्रोटीन खातात त्यांची किडनी खराब होते, किडनी फेल होते. मग नेमकं या सगळ्यावरती उपाय काय आहे, या मागचं तथ्य काय आहे की प्रोटीन खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, कोणी किती प्रमाणात खायचं?
5: जर का तुम्ही 90 दशकामध्ये जर का बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत होतं. मग आता हार्ट अटॅक कशाने येतात तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतात. मग हे ब्लॉक कशामुळे होतात तर चरबीमुळे होतात. मग त्यावेळेला बाबा फॅट्स खाल्लं तर प्रॉब्लेम, बरोबर ना, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅकचं मेजर. मग त्यामुळे त्यांनी डायटरी गाईडलाईन्स काढल्या. मग डायटरी गाईडलाईन्स मध्ये त्यांनी ट्रायंगल दिला. मग त्याच्यामध्ये काय की जास्ती कार्बोहायड्रेट खा, त्याच्यापेक्षा कमी प्रोटीन खा आणि फॅट्स एकदम कमी खा, बरोबर ना. नंतर नंतर तर तो कन्सेप्ट एवढा म्हणजे टोकाच्या लेवलला गेला की डायरेक्टली नो फॅट म्हणजे नो ऑइल, बरोबर ना, झिरो ऑइल म्हणजे ऑइलच घ्यायचं नाही, बरोबर की नाही, म्हणजे जसं काही फॅट्स खायचंच नाही. म्हणजे इव्हन एवढा तो गेला की बाबा शेंगदाण्यांमध्ये तेल आहे किंवा ड्रायफ्रुट्स मध्ये तेल बी आहे त्या, मग तेही खायचं नाही, तेही वाईट आहे. आणि मग त्याच्यातून म्हणजे लोकांना जर का तेलच मिळालं नाही शरीराला तर मग तुमचे जॉईंट्सला बंगन मिळणार कुठून आहे. मग त्यामुळे जॉईंट्स पेन, आर्थरायटिस आणि एक्सेस कार्ब खाऊन डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं. आणि मग नंतर लक्षात आलं अरे की कार्बोहायड्रेटमुळे काय व्हायला लागलं, डायबिटीस वाढायला लागलाय. आणखीन नवीन रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतच नाही किंवा ट्रायग्लिसराइड वाढतच नाही, चरबीचा आणि त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये. बेसिकली होते कशामुळे मग चरबी वाढते तर ती कार्बोहायड्रेटमुळे वाढते. म्हणजे शरीर काय करतं, एक्स्ट्रा साखर तुमची ग्लायकोजन मध्ये वगैरे स्टोअर करतं, पण त्याचंही एक प्रमाण आहे. त्याच्या पुढे गेलं तर शरीराला ते मॅनेज होत नाही, मग ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज कॉल्ड ट्रायग्लिसराइड. आणि मग तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेज होतात ते कार्बोहायड्रेट मध्ये होतात. आणि त्यामुळे आता त्यांनी जानेवारी मध्ये जे काही नवीन गाईडलाईन्स आणल्या त्यामध्ये त्यांनी तो ट्रायंगल डायरेक्ट उलटा करून टाकला. म्हणजे असंही नाही की काही थोडेफार चेंजेस, डायरेक्ट उलटाच करून टाकला. म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्ही काय खा, फॅट्स खा, बरोबर की नाही, त्याच्यानंतर प्रोटीन खा आणि त्याच्यानंतर काय खा, कार्बोहायड्रेट एकदम थोडे खा. आणि इव्हन हळूहळू तर नो कार्ब डाएट वर सुद्धा प्रकरण आलेलं आहे. तर त्यामुळे कसं आहे त्यांना की एखादा प्रॉब्लेम बघायचा, त्या दृष्टिकोनातून ते डाएट ऍडजस्ट करायचं, बरोबर ना. आणि मग जेव्हा ते मॅक्झिमम लोक वापरायला लागतील त्यातून नवीन आजार क्रिएट होत आहेत. तर त्यामुळे ह्या फॅडकडे जाण्यापेक्षा ह्या सगळ्या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे जर का तुम्ही नीट ऐकलं तरच त्यातून आरोग्याची निर्मिती होईल, अन्यथा मुश्किल आहे.
1: अगदी.
5: इव्हन आता तर नवीन असं आलेलं आहे की जसं तुम्ही प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर सगळ्यांनाच प्रोटीन चालते असं नाही. म्हणजे काही जणांना प्रोटीन चालतं, काही जणांची मात्र किडनी फेल होते. मग हे असं का होतंय? प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे प्रत्येकाचं. म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर मायक्रोबायोम टेस्ट करायचे. पोटातले जे तुमचे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला काय पचवायला तयार आहेत हे बघायचं आणि त्याप्रमाणे डाएट तयार करायचं. किंवा तुमचं जेनेटिक टेस्टिंग करायचं की तुमचं शरीर काय ऍक्सेप्ट करते, कार्बोहायड्रेट ऍक्सेप्ट करते, फॅट्स ऍक्सेप्ट करते का प्रोटीन ऍक्सेप्ट करते हे बघायचं आणि त्यानुसार डाएट द्यायचं. असं नवीन म्हणजे रिसर्च अजून तो म्हणजे एवढ्या फुल्ली लेवलला आला नाही पण याच्यावर चालू आहे. म्हणजे बेसिकली काही बेसिक गोष्टी त्यामधल्या आलेल्या आहेत. म्हणजे मग परत तुम्ही कुठे येत आहे, आयुर्वेदाकडेच येत आहे की नाही? आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे एकाला जे डाएट चालेल ते दुसऱ्याला चालणार नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की सध्याचे प्रॉब्लेम काय त्यानुसार ते डाएट मेंटेन केलं जातं. त्याला काही म्हणजे नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन लक्षात येतात आणि आता ते जेनेटिक टेस्टिंग आणि हे ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार त्यांची प्रकृती बघितली जाते आणि त्या प्रकृतीनुसार त्या माणसांनी काय आहार घ्यायला पाहिजे हे प्रॉपर वेने ठरवलं जातं. आणि त्या वेनीच जर का घेतलं तर तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. आणि तुमचे असलेले आजार, मग भले तुम्हाला डायबिटीस असेल किंवा म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम असेल, तर

0: मी आयुर्वेदिक वेनी जर का त्याच्यावर काम केलं तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतील. अन्यथा नको त्या डाएटच्या म्हणजे म्हणतो ना फॉलोअप करायला जाऊन म्हणजे ऑर्गन फेल्युअर कडे जाणाऱ्या केसेस फार वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही औरू होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
5: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
6: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
7: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
8: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
9: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
8: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
9: संपर्क 232 39 29.
10: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
11: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
10: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
11: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
10: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
12: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
13: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
14: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
13: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
14: फोन नंबर 02412335315.
13: मोबाईल 960 44 988 36.
15: सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
16: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
15: त्यासाठी काय करायचं?
16: संपर्क साधायचा.
15: कुठे?
16: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242 76 20,

शंभरांश एक मेगा हर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एक मेगा हर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही.
1: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद. किडनी, मूत्रविकार आणि इतर अनेक किडनीचे विकार या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला डॉक्टर आनंद काशिद या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहेत. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा किडनी संदर्भातल्या आजारांबद्दल काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवे असेल तर आपण अवश्य संपर्क करा मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर. सर, आपल्या शरीरामध्ये किडनी हा अत्यंत महत्वाचा असा अवयव आहे, पण याचं काम काय आहे शरीरामध्ये? म्हणजे फिल्ट्रेशन, ब्लड फिल्ट्रेशन की आणखी काही?
2: फिल्टर खूप छोटा शब्द राहील किडनीसाठी. ब्लड फिल्ट्रेशन सोडून किडनी अजून बरंच काही करते. म्हणजे एक तर ब्लड फिल्टर करतेच आणि नको ते पाणी बाहेर काढते, नको ते क्षार बाहेर काढते.
1: बर,
2: त्याच्यासोबत बाकी पण अजून बरेच कार्य करते किडनी.
1: ते कोणते?
2: आपले हाडं मजबूत ठेवते, आपले लाल पेशी बनवण्यामध्ये पण मदत करते, आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते.
1: बर,
2: तर असं नुसतंच फिल्टर नाही आहे, बाकी अजून बरेच कामं करते.
1: पण बरेच लोक असे म्हणतात सर की माझी किडनी फार स्ट्रॉंग आहे, मी काही खाल्लं ना तरी मला काही होत नाही, हे खरं की खोटं?
2: म्हणजे किडनी मजबूत ठेवलं तर खरंच काही पण खाल्लं तर चालेल, पण त्याला लिमिटेशन आहे.
1: अच्छा.
2: म्हणजे खूप पाणी पिलं तर किडनीवर लोड येतो, हे चुकीचं आहे ऍक्च्युली. जर तुमची किडनी चांगली असेल, किती पाणी पिलं तर ते रेग्युलेट करणार ना किडनी, की शरीराला जेवढे पाणी पाहिजे तेवढे ठेवणार, बाकी जे नको आहे ते बाहेर काढणार.
1: बरोबर.
2: तर त्याच्यासाठी किडनी मजबूत पाहिजे, मग काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही किती पाणी पिलं, किती काही खाल्लं तरी, किती काही पण खाल्लं तर ऑब्व्हियसली जे जंक फूड किंवा शिळं अन्न नाही खायला पाहिजे. खाण्यामध्ये जर खूप मीठ येत असेल तर ते कमी करायला पाहिजे,
1: जसं की कोल्ड ड्रिंक्स.
2: हा, कोल्ड ड्रिंक्स पण आम्ही सांगतो की नाही प्यायला पाहिजे, त्याच्यातून खूप शुगर आणि सॉल्ट दोन्ही पण खूप जास्त जातात. आणि हेवी मेटल्स, अनप्रोसेस्ड हेवी मेटल्स जर आपल्या फूड मधून गेले किंवा कंटॅमिनेशन म्हणून आले पाण्यामध्ये, फॅक्टरीचे वेस्ट वगैरे, तर त्यांनी किडनीवर डायरेक्ट असर होतो.
1: बर,
2: तर आता हेवी मेटल्स एक ॲलोपॅथी मध्ये हे सांगतात की हेवी मेटल्स जर गेले तर किडनीवर डायरेक्ट इफेक्ट होतो.
1: ओके.
2: ठीक आहे, जे की खरं पण आहे. हेवी मेटल्स आपण ॲलोपॅथी मध्ये म्हणजे मॉडर्न मेडिसिन मध्ये कुठले टेस्ट करतो की जे इंडस्ट्रियल वेस्ट मधून येतात फूड आणि ड्रिंक्स मध्ये किंवा पाण्यामध्ये, जे की नकळत आपण इंजेस्ट करतो आणि त्यांनी किडनी फेल होऊ शकतात.
1: बरोबर.
2: पण आयुर्वेदामध्ये हेवी मेटल्स ऍज अ मेडिसिन युज केलेले तो एक वेगळा प्रकार आहे.
1: अच्छा.
2: ते प्रोसेस्ड हेवी मेटल्स असतात आणि ते वर्षानुवर्ष वापरलेले आहेत आणि त्याच्याने किडनीला काही झालेलं नाहीये. मी आयुर्वेद शिकलेलो नाहीये, पण आयुर्वेदामध्ये हेवी मेटल्स युज करतात आणि ते ओके आहे असं मला वाटतंय. मी ते शिकलो नाहीये.
1: आजकाल आपण ऐकतो सर की मायक्रोप्लास्टिक हा एक घटक आहे पाण्याच्या बाटलीत किंवा प्लास्टिकच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जातो, तर त्याबद्दल काय सांगाल?
2: असे खूप डायरेक्ट एव्हिडन्सेस नाहीये, पण इन जनरल हेल्थसाठी ह्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. एक तर प्लास्टिक्स, म्हणजे मायक्रो प्लास्टिक्स, आपण प्लास्टिक्स असंही एन्व्हायरमेंटसाठी चांगलं नाहीच आहे तर इंटरनल एन्व्हायरमेंटसाठी पण चांगले नाहीच आहेत.
1: अच्छा.
2: एक इन जनरल मेसेज घेऊन राहायला पाहिजे.
1: सर, किडनीचे आजार आपल्या शरीरामध्ये अत्यंत दबक्या पावलाने येतात असं म्हणतात, तर हे खरं आहे का, याबद्दल काय सांगाल? म्हणजे रुग्णाला ते कळत सुद्धा नाही.
2: हे बरोबर आहे की सुरुवातीला किडनीचे आजार जेव्हा होतात तेव्हा फार काही त्रास होत नाही. आतमध्ये किडनीला डॅमेज जरी झालं तरी फार दुखेल, ताप येईल असं काही नाहीये. आणि देवाने आपल्याला दोन किडनी दिलेल्या आहेत, म्हणून एक जरी किडनी पूर्ण डॅमेज झाली तरी पण काहीच कळत नाही.
1: खरं,
2: कारण दुसरी किडनी सगळं फंक्शन टेक ओव्हर करते, आपल्या शरीराला जे पाहिजे ते सगळे कामं करते. म्हणून एक किडनी पूर्ण डॅमेज झाली तरी पण बऱ्याच वेळा काही कळत नाही, जेव्हा दुसरी पण किडनी डॅमेज व्हायला लागते मग प्रॉब्लेम चालू होतात.
1: अच्छा.
2: तर म्हणून आपण हे जे सायलेंट किलर किडनीसाठी वापरतोय ते या दृष्टीनेच की जेव्हा दोन्ही किडनी खराब होतील.
1: बर,
2: तर हे नक्कीच आहे की दोन्ही किडनी पण जेव्हा सुरुवातीला खराब होतील तर लगेच सुरुवातीला काही होत नाही. खूप साधे सुधे त्रास असतात, म्हणजे पायावर थोडीफार सूज येते किंवा झोपेतून उठल्यावर डोळ्याच्या खाली सूज येते, चेहरा सुजलेला असतो.
1: बरोबर.
2: हे असे सुरुवातीचे सिम्पटम्स आहेत जे बऱ्याच वेळा लोक दुर्लक्षित पण करतात, कारण ते सकाळी सकाळी असतं आणि नंतर नसतं, म्हणजे आपोआप पण नीट होतात म्हणून दुर्लक्षित होतात. आणि पाठदुखी हे तर एवढा कॉमन सिम्पटम आहे की किडनी स्टोन मुळे पाठीत दुखतं, पण पाठीत दुखणं तर बरंच खूप कारणांनी होतं. काम केल्याने दुखतंय, वाकल्याने दुखतंय, कंबर दुखी तर म्हणजे लोक वर्षानुवर्ष अंगावर काढतात, तर म्हणून हे लवकर कळत नाही. कुणालाही थोडाफार काही त्रास झाला तर आता डॉक्टर्स एवढे अवेलेबल आहेत, सगळ्याच गावांमध्ये सुद्धा आहेत, तर डॉक्टरना जाऊन दाखवून ते खरंच काही प्रॉब्लेम नाही ना एवढं समजून घ्यायला पाहिजे. आणि मग नंतर जर खूपच उशीर झालेला

0: असेल तेव्हा मग किडनी फेल झाले तर मग हेल्थला प्रॉब्लेम आहे.
1: तर श्रोते हो, हे होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद. आज पुरतं आपण इथेच थांबूयात. मी नितीन जावळे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्यावर बोलू काही.
2: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 8:20 झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
5: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
5: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: अलवे गैस्ट्रो हील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल
1: गैस्ट्रोस्कोपी कोलोनोस्कोपी ईआरसीपी बँडिंग दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे गिळलेले धातू नाणी बॅटरी काढणे तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मॉडेल कॉलनी रोड तारकपूर बस स्टँड मागे अहिल्यानगर
2: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग
2: थायरॉइडच्या गाठी
3: गर्भाशयातील फायब्रॉइड
2: वाढलेली प्रोस्टेट
3: विविध बायोप्सीज
2: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात
2: कल्याणी नर्सिंग होम दिल्ली गेट पटांगण अहिल्यानगर
3: फोन 7400484088
2: 7400484088 श्री राम भक्तांसाठी सुवर्ण संधी चिन्मय मिशन अहिल्यानगर आयोजित
4: सुंदर कांड तुलसी रामायण कथा
2: पूज्य स्वामी अद्वैतानंद सरस्वती यांच्या रसाळ निरूपणातून अनुभवण्याची संधी
4: 20 ते 25 जून 2026
2: वेळ सायंकाळी 6 ते 8
4: स्थळ माऊली सभागृह सावेडी अहिल्यानगर
2: प्रवेश विनामूल्य अवश्य उपस्थित राहा
5: श्रोते हो सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत शैलेश यांच्या स्वरातलं हे छानसं गीत आणि संगीत आहे संदीप खरे यांचं

शैलेश यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत श्रोते हो आताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:30 वाजतायत. यानंतर पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीर बाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले. त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात

संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास चार महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. या संदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं या संदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण, उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण, गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर आसाम, मेघालय, सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री

0: विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 8:40 झाली आहेत. आनंद घेऊयात मिश्र संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगोलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत.

श्रुतीहू मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. गीताला संगीत होतं सुधीर मोघे यांचंच. श्रुतीहू कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातली ही पारंपरिक भक्तिरचना.

0: पंडित प्रसाद सावकार यांच्या स्वरातलं गीतगाती ज्ञानेश्वर या नाटकातलं पद आपण श्रोते हो ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: श्रोते हो, ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजेच अमरीश पुरी.
2: मोगेम्बो, खुशवा,
1: भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा श्रोते हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.
0: श्रोते हो, तेव्हा जरूर ऐका फोन गाणी हा कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत पंडित राम मराठे यांनी गायलेला अनंत फंदी यांचा हा फटका.
1: बिकट वाट वहिवाट नसावी भोपट मार्गा सोडू नको अरे संसार

0: श्रोतेहो, कवी अनंत फंदी यांच्या या फटक्याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत निवडुंग या चित्रपटातलं गीत. श्रोते हो, 1989 साली आलेला निवडुंग हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट. रवींद्र मंकणी आणि अर्चना जोगळेकर अशी क्वचित आढळणारी स्टारकास्ट जोडी असलेला हा चित्रपट कलाकारांना त्यांच्या आयुष्यात त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी जे धडपड करावं लागतं त्याबद्दल सांगणारा हा चित्रपट. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या या चित्रपटातली जवळपास सर्वच गाणी गाजली आणि आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनातलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया.

श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला आपण निवडुंग या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. आशा भोसले यांच्या स्वरातल्या या गीतासाठी संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रुती हो कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं गीत। श्रोते हो 1988 साली आलेल्या अशी ही बनवा बनवी या विनोदी चित्रपटातलं गाणं आता आपण ऐकणार आहोत। प्रेमाच्या पहिल्या वहिल्या भावना मनात बहरू लागल्या की प्रेमाचा वसंतच जणू हृदयात फुलतो आणि प्रेमाला यौवनाचा रंग भरला की या प्रेमी युगलांना कोणाचीही भीती राहत नाही। श्रोते हो तुम्ही नक्कीच ओळखलं असेल हे गीत। हे गीत आहे अनिल मोहिले यांचं, स्वर आहे सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सचिन यांचा, चित्रपट आहे अशी ही बनवा बनवी आणि या गीतासाठी संगीत आहे अरुण पौडवाल यांचं।

0: श्रोतेहो, ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजेच अमरीश पुरी.
1: नोव्हेंबर खुश हुआ,
0: भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा श्रोते हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकणार आहोत सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं हे गीत. श्रोते हो, 1980 दशकात प्रदर्शित झालेल्या अनेक मराठी चित्रपटातली युगुलगीतं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायली आणि ती लोकप्रियही झाली. ऐकणार आहोत असंच एक छानसं गीत. श्रोते हो, खरं तर चुकून एका वळणावर दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांना भेटतात आणि न सांगताच दोघांनाही उमगतं की दोघांचाही जीव एकमेकात गुंतलेला आहे. ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं आणि अरुण पौडवाल यांच्या संगीत नियोजनातलं सुधीर मोघे यांचं गीत. चित्रपट आहे सगळीकडे बोंबाबोंब.

0: सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं, तर या गीतासाठी स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा.
1: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
2: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
3: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
2: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
4: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
1: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
2: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
1: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
5: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
4: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
2: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
5: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
1: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा या विषयावर.
0: श्रोते हो, याबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल.

0: कॅन्सरला हरवूया.
1: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. कॅन्सर संदर्भातले समज गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा आपला मानस आहे. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375. कॅन्सरला हरवूया या कार्यक्रमात आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉक्टर योगेश गरुड यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्याबद्दल थोडंच सांगतो की डॉक्टर योगेश गरुड यांचा सर्वात तरुण असा कॅन्सर सर्जन म्हणून सन्मान करण्यात आला होता संपूर्ण इंडियामध्ये, भारतामध्ये. तर मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विचारतो, डॉक्टर, हा जो सन्मान करण्यात आला तर त्याबद्दल तुमच्या काय भावना होत्या?
2: नमस्कार श्रोते हो. सगळ्यात पहिले तर मला धन्यवाद म्हणावं असं वाटलं देवाला आणि आई वडिलांना.
1: बर.
2: की देवाच्या आशीर्वादाने आणि आई वडिलांच्या गायडन्समुळे हे शक्य झालं. कारण 12वी नंतर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये MBBS जे की 5.5 वर्ष असतं, त्यानंतर PG करायला लागतं जे की MS जनरल सर्जरी मी केलं, ते पण 3 वर्ष असतं. त्याला सुद्धा नीट एंट्रन्स देऊन क्रॅक करून मग ऍडमिशन मिळते.
1: अच्छा.
2: आणि MS जनरल सर्जरी झाल्यावर मग परत एकदा एंट्रन्स देऊन नीट किंवा INISS अशी एंट्रन्स देऊन सुपर स्पेशालिटी म्हणजे जे MCH इन कॅन्सर सर्जरी मी जे केलं, म्हणजेच त्याला MCH सर्जिकल ऑन्कोलॉजी म्हणतात, तर त्याला सुद्धा मग माझा ऑल इंडिया रँक 10 आला INISS मध्ये, ज्याच्यातनं मला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स जे की सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे, इंडियातली 1 इन्स्टिट्यूट आहे, तिथे मला ऍडमिशन मिळालं पूर्ण भारतात 10वा रँक आल्यामुळे. सो ते नशिबाने म्हणा किंवा आई वडिलांच्या गायडन्सनी आणि मेहनत केल्यामुळे सगळं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाल्यामुळे सगळ्यात तरुण कॅन्सर सर्जन जो की MCH कॅन्सर सर्जरी डिग्री होल्डर आहे हा अवॉर्ड मिळाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो, आई वडिलांचे, देवाचे आणि सगळ्या लोकांचे ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला सगळ्यांचे आभार मानतो.
1: वा डॉक्टर, तुम्ही डॉक्टर प्रकाश गरुड आणि पद्मजा गरुड यांचे सुपुत्र, म्हणजे नगरमधलं प्रतिथयश असे हे सर्जन आहेत डॉक्टर प्रकाश गरुड आणि तसंच पद्मजा गरुड सुद्धा. या टप्प्यावर मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की पुढे जाऊन कॅन्सरमध्येच करिअर करावं असं तुम्हाला का वाटलं?
2: खरं सांगायचं तर माझे वडील म्हणजे डॉक्टर प्रकाश गरुड जे की टाटा हॉस्पिटल मुंबई येथे प्रशिक्षित कॅन्सर सर्जन आहेत,
1: बरोबर,
2: आणि आई सुद्धा गायनेकोलॉजिस्ट आहे, तर त्यांच्याकडे पाहूनच, माझ्या आई वडिलांकडे पाहूनच मला ती इच्छा झाली. कारण मी त्यांना पाहत आलो लहानपणापासून की पेशंटचा जीव वाचवत आहेत, कितीतरी कॅन्सर पेशंटचा जीव वाचलेला आहे. आणि ओपडीत मी बघायचो शाळेत असल्यापासून की ते पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आई वडिलांना येऊन धन्यवाद म्हणायचे की तुम्ही देवच आहात आमच्यासाठी, की तुम्ही एवढं अवघड शस्त्रक्रिया चांगली करून पेशंटचा आमचा जीव वाचवला, तुम्ही देवापेक्षा वेगळे नाही आमच्यासाठी. तर हे पाहून मला वाटायचं की दुसऱ्या कोणत्याच फील्डमध्ये मला वाटायचं की एवढं समाधान कुठे आणि आनंद अजून कुठे नसेल, तर ते सगळं पाहूनच पेशंटचा जीव मला सुद्धा वाचवता यावं या विचारांनीच मी कॅन्सर ही फील्ड निवडली.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375. श्रोते हो, आजपुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपीसह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळचे 9:30 वाजतात.

मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 101 मेगाहर्ट्स FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण जोडले गेलेले आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राशी. श्रोते हो या प्रसारणात आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता सकाळचे 10 वाजलेत.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेले
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत फोन गाणी हा कार्यक्रम। आजचा कार्यक्रम केंद्रित आहे ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्यावर। संकलन आणि निवेदन शीतल ठोंबरे यांचं।

0: नमस्कार श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमात आज बोलूयात भारतीय चित्रपट सृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्याविषयी, बॉलिवूड मधील सर्वात लोकप्रिय खलनायक अमरीश पुरी। श्रोते हो, अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932 सालचा असून आपण त्या अनुषंगाने आज त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातल्या गीतांबद्दल आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलणार आहोत। श्रोते हो, अमरीश पुरी यांचा जन्म पंजाबमधील नवानशहर येथे झाला। श्रोते हो, अमरीश पुरी हे एक भारतीय अभिनेते होते जे भारतीय चित्रपट आणि रंगभूमीवरील सर्वात उल्लेखनीय आणि महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होते। त्यांनी 450 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला। भारतीय चित्रपटसृष्टीतील महान आणि प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांना स्वतःला स्थापित केले। त्यांच्या प्रभावी पडद्यावरील उपस्थिती आणि विशिष्ट भारदस्त आवाजामुळे ते त्यांच्या पिढीतील इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळे ठरले। पुरी यांनी कलात्मक चित्रपटांमध्येही काम केले। 8 नामांकनांमधून त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी 3 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले। तसेच सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत। जरी त्यांना प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले होते। 1980च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते 1990च्या दशकापर्यंत ते त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते। विधाता, शक्ती, हिरो, मेरी जंग, नगीना, मिस्टर इंडिया, शहनशहा, राम लखन, त्रिदेव, घायाळ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे। मिस्टर इंडिया यामध्ये त्यांनी मुख्य खलनायक मोगॅम्बो म्हणून अमरीश पुरी यांचा अभिनय भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खलनायकी अभिनयांपैकी एक मानला जातो। ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी।
1: हॅलो,
0: फोन गाणी कार्यक्रम।
1: नमस्कार ताई, मी सीमा कुलकर्णी बोलते बुलढाण्यावरून।
0: बोला ना, स्वागत आहे आपलं फोन गाणी कार्यक्रमात।
1: आजच्या कार्यक्रमामध्ये अमरीश पुरी यांच्या बद्दल कार्यक्रम केंद्रित आहे, तर त्या निमित्ताने मला त्यांच्याच एका सिनेमातलं गीत ऐकायचं होतं।
0: कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: चायना गेट मधलं छम्मा छम्मा हे गीत मला ऐकायचंय।
0: अच्छा, खूप छान गीत निवडलं आहे तुम्ही।
1: अमरीश पुरी यांचे सगळेच सिनेमे आपण पाहिलेले आहेत लहानपणापासून अगदी, आणि त्यांच्या प्रत्येकच सिनेमामध्ये जर आपण पाहिलं तर एक वेगळा व्हिलन त्यांनी कायम साकारलेला आहे, आणि प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा लुकही वेगळा असायचा की असं कधी झालं नाही की एका सिनेमातला लुक त्यांचा दुसऱ्या सिनेमामध्ये आपण पाहिला। प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळा लुक, वेगळी त्यांची भूमिका असायची आणि त्यामुळेच ती जास्त आपल्या लक्षात सुद्धा राहायची।
0: हो बरोबर, खरं तर अमरीश पुरी यांच्या अभिनयातील अष्टपैलूपणासाठीच ते ओळखले जात होते की हो। त्यांच्या खलनायकी भूमिकांमुळे त्यांना अधिक ओळख मिळाली।
1: हो, त्यांनी फक्त व्हिलनच्याच भूमिका केल्या अशा नाही तर त्यांनी कॉमेडी पण भूमिका केल्या, त्यानंतर साईड रोल पण केले।
0: हो,
1: अमरीश पुरी यांनी फक्त व्हिलनच्याच भूमिका केल्या असं नाही तर त्यांनी साईड भूमिका पण केल्या, कॉमेडी रोल पण काही केले आणि चरित्र भूमिका सुद्धा त्यांच्या कितीतरी सिनेमातल्या खूप सुंदर त्यांनी केलेल्या आहेत।
0: हो
1: चालेल, आजच्या कार्यक्रमामध्ये हे गीत मला ऐकायचं होतं।
0: सीमाताई, तुमच्या आवडीचं छम्मा छम्मा चायना गेट या चित्रपटातलं आपण गीत ऐकूयात।
1: धन्यवाद।
0: धन्यवाद कार्यक्रमात फोन केल्याबद्दल।

0: हॅलो.
1: हॅलो,
2: फोनगाणी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
0: मॅडम, मी रावडी वरून श्रीगंज बोलतोय. मॅडम, मला ते भेटेल का? मग परदेश मला आय लव माय इंडिया. काय नाही मॅडम, अमरीश पुरीने त्यांच्या जीवनामध्ये फास्ट स्ट्रगल केले. त्यांनी म्हणजे मार्केटिंग बी केलेली, त्यांनी फास्ट स्ट्रगल केले त्यांच्या जीवनामध्ये. ते ऍक्च्युली हिरो बनून आले ते पिक्चर मध्ये, पण त्यांचं काही काम झालं नाही हिरो मध्ये. त्यांना विलनचं काम भेटलं.
2: हो, त्यांच्या

0: हॅलो.
1: हॅलो,
2: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
0: मॅडम, मी रावडी वरून श्रीगंज बोलतोय. मॅडम, मला ते हे भेटेल का, मग परदेश मला आय लव माय इंडिया. काय नाही मॅडम, अमरीशपुरीनी त्यांच्या जीवनामध्ये फास्ट स्ट्रगल केलंय. त्यांनी म्हणजे मार्केटिंग बी केलेली, काय त्यांनी फास्ट स्ट्रगल केलंय त्यांच्या जीवनामध्ये. ते ऍक्च्युली हिरो म्हणून आले ते पिक्चर मध्ये, पण त्यांचं काही काम झालं नाही हिरो मध्ये. त्यांना विलनचं काम भेटलं.
2: हो, त्यांच्या म्हणजे त्यांची जे ऍक्टिंग चांगली करत होते ते, पण अभिनेत्यासाठी किंवा हिरोसाठी आपण म्हणतो, तर हिरोसाठी त्यांना न घेता खलनायक याच्यासाठी त्यांना घेतला.
0: त्यांचा पहिला पिक्चर होता रेशमा वशेरा.
2: हो हो, चालेल. कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद.
0: चालेल मॅडम, ठीक आहे. धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद.

0: हेलो,
1: कौन बोलता है?
0: मी भाऊ सरनाव तांगल बोलतो ताई।
1: बोला भाऊ साहेब जी, फोन गाणी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: मला आज नगीना पिक्चरचं गाणं ऐकायचंय।
1: नगीना,
0: हो,
1: आज काय सांगता येईल का अमरीश पुरींबद्दल?
0: आंबळपुरीचं सर्व गाणं छान आहे ताई।
1: हाँ,
0: ते नाही का हे ऐकायला, मैत्री दुश्मन दुश्मन तो मेरा मेरा गंतोस तेरा, हे गीत
1: हो,
0: ऐका ताई।
1: नक्कीच ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
0: हो,
1: अजून काय सांगता येईल? ठीक आहे, चालेल, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत आपण.
0: धन्यवाद ताई।
1: हो, फोन गाणी कार्यक्रमात कॉल केलात, धन्यवाद.

0: हॅलो, फोन गाणी कार्यक्रम.
1: हो, फोन गाणी कार्यक्रम. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
0: नमस्कार, मी दीपक पाटील बोलतोय नगर मधून.
1: बोला दीपक जी.
0: आजचा जो कार्यक्रम आहे तो चतुरस्र अभिनेते अमरेश पुरी यांच्यावर आहे आणि त्यांच्याबद्दल मला थोडस बोलायचं होतं. हिंदी चित्रपट सृष्टीमधले एक दमदार खलनायकी भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते अमरेश पुरी हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण त्यांची खरी जी सुरुवात होती ती रंगभूमीवरून झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना ऐकायला आश्चर्य वाटेल की टेक्निकली जरी अमरेश पुरी यांचा पहिला सिनेमा हिंदी सिनेमा होता प्रेम पुजारी, पण त्यांना पहिली जी भूमिका मिळाली होती ती आपल्या मराठी चित्रपट सृष्टीने दिली होती. विजय तेंडुलकर लिखित एक नाटक आलं होतं शांतता कोर्ट चालू आहे आणि त्याचंच रूपांतर पुन्हा मराठी सिनेमामध्ये झालं. सत्येंद्र दुबे यांचा तो चित्रपट होता कदाचित आणि त्या चित्रपटामध्ये अमरेश पुरींनी म्हणजे अमरेश पुरी हे पहिल्यांदा पडद्यावरती झळकले होते. एक ट्रेनचा सीन आहे आणि त्या ट्रेनच्या सीन मध्ये एका आंध व्यक्तीची भूमिका त्यांनी केली आणि एक गाणं त्यांच्या तोंडी दिलेलं आहे अशी एक आठवण मला अमरेश पुरी यांच्याबद्दल त्या ठिकाणी सांगायची होती.
1: खूप छान, आम्हालाही ऐकून खूप छान वाटलं आणि श्रोत्यांनाही छान वाटलं असेल की अमरीश पुरीबद्दल ही गोष्ट कदाचित त्यांनाही माहिती नसावी की त्यांनी पहिला चित्रपट हा मराठी चित्रपट केलेला आहे म्हणून.
0: नक्कीच नक्कीच. आणि अमरीश पुरी जसं मी सुरुवातीला सांगितलं की हे त्यांच्या अभिनयाच्या बाबतीमध्ये अगदी वेगवेगळ्या सिनेमा सृष्टीमध्ये त्यांनी काम केलं, तसंच त्यांनी हॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि हॉलिवूड मधला त्यांचा जो सिनेमा होता तो सिनेमा जो आहे इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम हा हॉलिवूड चित्रपट त्यांनी केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांची भूमिका भारतीयच होती. मोलाराम त्या सिनेमाचं त्या भूमिकेचं नाव होतं.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामध्ये त्यांची जी वेशभूषा होती त्याच्यामधला एक पार्ट जो आहे तो म्हणजे डोक्यावरचे केस ते त्यांनी काढले होते. आणि अजून एक आठवण मला इथं सांगायची की त्यावेळेसपासून त्यांनी नेहमी त्यांच्या दैनंदिन वावरामध्ये डोक्यावरचे केस त्यांनी काढले होते म्हणजे पूर्ण टक्कल त्यांनी केलं होतं आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या त्याच्यामध्ये वेगवेगळे वीक त्यांना लावता आले. जसं आपण मिस्टर इंडियामध्ये पाहिलं त्यांचा वेगळाच एक गेटअप होता, नगीना पिक्चरमध्ये वेगळा गेटअप होता, अगदी आत्ताचा जो परदेश सिनेमा होता त्याच्यामध्ये एक वेगळा गेटअप होता. तर अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जो एक अपिरन्स असतो तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना दाखवता आला असं मला वाटतं.
1: अगदीच बरोबर बोललात तुम्ही. बॉलिवूड मधील मोगॅम्बो पासून ते हॉलिवूड मधील मोला राम इथपर्यंतचा अमरीश पुरी यांचा प्रवास तुम्ही जो आम्हाला सांगितला आणि आपल्या श्रोत्यांनाही तो आवडला, तर अशा पद्धतीने अमरीश पुरी हे फक्त खलनायक म्हणूनच नाही

0: तर ते सगळ्यांच्या मनावर सुद्धा राज्य करून गेले आणि एका हिरोपेक्षाही त्यांची पसंती खलनायक भूमिकेसाठी खूप जास्त प्रमाणात होती.
1: चरित्र अभिनेता म्हणून तर त्यांच्या खूप सारे चित्रपटातल्या भूमिका उल्लेखनीय आहेत, म्हणजे खलनायक आणि पुन्हा चरित्र अभिनेता. जसं सगळ्यात फेमस जो आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, त्याच्यामधली त्यांची भूमिका अजरामर आहे, किंवा परदेश मधली त्यांची भूमिका खूप अजरामर आहे. अजून एक त्यांची भूमिका खूप गाजलेली आहे ती म्हणजे सनी देओल सोबत त्यांनी काम केलेला घायल चित्रपट. एका पित्याची भूमिका जी आहे ती त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने पडद्यावरती रंगवली होती. त्याच्यामुळं अभिनेत्यांसोबत खलनायक आवडणं आता ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस सगळ्यात पहिला नाव आपण अमरीश पुरी यांचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच नक्कीच कार्यक्रमात गीताची आवड तर मला सांगायची आहे. आता अमरीश पुरी यांनी अभिनय केलेले खूप सारे चित्रपट आहेत, पण मला असं वाटतंय की तुमच्या पसंतीचं त्यांनी अभिनय केलेलं एखाद्या चित्रपटामधलं छानसं गीत लावावं. राम लखन मधलं पण गाणं चालेल किंवा करण अर्जुन मधलं पण कुठलंही गाणं चालेल, पण त्याच्यात त्यांच्यावरती चित्रीकरण नसेल झालं, पण त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातलं कुठलंही गाणं आवडेल आम्हाला.
0: चालेल चालेल, नक्कीच आपण कार्यक्रमात आपल्या आवडीचं हे गीत ऐकूयात. फोन गाणी कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: 1995 मध्ये बॉलिवूडमध्ये त्यांनी एक आयकॉनिक चित्रपटामध्ये रोल दिला एका वडिलांच्या रूपात. तो चित्रपट होता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. यामध्ये आपल्याला अमरीश पुरी यांचं वेगळंच रूप दिसतं. एक कडक पण आपल्या मुलीसाठी त्यांची असणारी काळजी आणि त्यातला आत्ताचा फेमस डायलॉग जा सिमरन जा.
1: हॅलो.
0: हां हॅलो
1: मॅडम, मी अथर्व कंधारे बोलतोय.
0: बोला. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: थँक्यू.
0: आजचा विषय माहिती आहे आपल्याला?
1: हो हो, अमरीश पुरींबद्दल.
0: काय सांगता येईल मग अमरीश पुरी यांच्याबद्दल?
1: त्यांची सगळ्यात छान आठवण म्हणजे त्यांचा तो जो सगळ्यात फेमस डायलॉग आहे, ज्या सिमरन आपली जिंदगी, तो डायलॉग आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पण एवढा पॉप्युलर आहे की आम्हाला कुणाला चिडवायचं असेल किंवा कुणाला काय काम करायला लावायचं असेल तर आम्ही तोच डायलॉग वापरतो आज पण. म्हणजे एवढा जुना पिक्चर आहे तो आणि त्या पिक्चरचा तो आयकॉनिक डायलॉग तो आज सुद्धा आम्ही तेवढाच पॉप्युलर आहे आणि तेवढाच आम्ही वापरतो त्या डायलॉगला.
0: हो, काही अमरीश पुरी यांचे काही डायलॉग जे आहेत ते इतके गाजलेले आहेत की त्यांच्या पिढीमध्ये तर ते फेमस होतेच, पण आत्ताच्या जनरेशनमध्ये आणि माझ्या मते इथून पुढच्या येणाऱ्या जनरेशनमध्ये सुद्धा तो डायलॉग फेमसच असणार आहे.
1: येस, नक्कीच नक्कीच.
0: तर मग कार्यक्रमात आज कोणतं गीत ऐकायचंय?
1: करण अर्जुन पिक्चर मधलं मला ये बंधन तो, हे गीत ऐकायला आवडेल.
0: नक्कीच अथर्वजी, आपण आपल्या आवडीचे हे गीत ऐकूयात फोन गाणी कार्यक्रमात.
1: येस,
0: फोन गाणी कार्यक्रमात कॉल केलात, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: मी अजय धोपावकर बोलतोय अहिल्यानगर.
0: नमस्ते अजयजी, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: हो, आज अमरीशपुरीवर कार्यक्रम आहे. तर अमरीशपुरी एक धुरंधर असे व्यक्तिमत्व होतं, म्हणजे
0: हो, बरोबर.
1: त्यांचा अभिनय अतिशय सुंदर होता. जे खलनायक की भूमिका, ते खलनायकातले सुपरस्टार होते असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदीच.
1: आणि त्यांचे ते सिनेमे, त्यांची ती बोलण्याची डब अतिशय खलनायकी स्वरूपात, आणि बोलणं अभिनय अतिशय उत्तम होता.
0: हो.
1: त्याचबरोबरीने त्यांचं नगरचं एक हे आहे की 2002 ला मराठी नाट्य संमेलन झालं होतं, तर ते
0: हाँ.
1: नगरला आले होते त्यावेळेस.
0: हो, बरोबर.
1: त्यांची, हा,
0: त्यांनी
1: सदाशिव अमराव.
0: सुरुवातच केली ती नाटकांमधूनच केली होती. त्यांच्या
1: हो.
0: लाईफमध्ये, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खूप स्ट्रगल केलेला आहे. सुरुवातीला त्यांना नकार दिला होता, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना घेतलं गेलं नव्हतं. आणि

0: नोकरी सोबतच ते रंगमंचावर नाटकांमध्ये पण काम करत होते आणि त्यांना 1979 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
1: त्यामुळे ते नगरच्या नाट्य संमेलनाला आले होते प्रमुख पाहुणे म्हणून.
0: हो
1: एक
0: बरोबर
1: तो
0: आहे.
1: विशेष होता आणि 2010 सदाशिव आमरापूरकरांच्या पुढाकाराने ते आले होते
0: हो
1: आणि
0: बरोबर.
1: त्यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅनची स्पेशल सोय केली होती इथून.
0: हाँ
1: त्यामुळे त्यांना तो याचा त्रास होत होता हृदयविकाराचा,
0: हाँ
1: त्यामुळे त्यांच्यासाठी खास सोय केली होती. मला ते आठवते.
0: अच्छा मग तुम्ही गेले होते का त्यांना
1: हो, मी नाट्य
0: पाहायला?
1: संमेलनाला मी गेलो होतो कार्यक्रमाला
0: अच्छा नाट्य संमेलन
1: आणि
0: पाहिलं
1: पेपर
0: म्हणजे तुम्ही.
1: मध्ये वृत्तपत्रात वाचलं होतं ते सगळं
0: हो
1: की त्यांची हे ते आठवलं मला.
0: हाँ बरोबर. खूप छान. म्हणजे अजून असे कितीतरी श्रोते आहेत की ज्यांना अमरीश पुरी बद्दल खूप काही माहीत आहे आणि अमरीश पुरी हे एक खलनायक असूनही सगळ्यांच्या मनावर राज्य करून गेले. तर मग कार्यक्रमात
1: त्यांचे
0: आज कोणतं
1: मला
0: गीत ऐकायचंय?
1: मिस्टर इंडियातलं त्यांचं गाणं ऐकायचं. मिस्टर इंडिया सिनेमातलं कुठलंही गाणं चालेल.
0: ठीक आहे चालेल, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो.
1: हा नमस्कार ताई.
0: नमस्ते. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: धन्यवाद धन्यवाद ताई. मी मुक्काम तालुका जिल्हा लातूर समाजसेवक बोलतो ताई. कशा आहात आपण?
0: मी छान, तुम्ही कसे आहात?
1: हा एकदम बढिया.
0: काय म्हणता मग आज कार्यक्रमामध्ये अमरीश पुरींबद्दल?
1: अमरीश पुरी आता काय ताई, पहिल्या तुम्ही तर त्यांचा विलनचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आहे. मोगॅम्बो खुश हुआ
0: हो, मोगॅम्बो खुश हुआ. आणि असं असतं की आपण आता तो डायलॉग आपल्या मनावर इतका म्हणजे गेल्या मनावर इतकं त्याने राज्य केलेलं आहे आपल्या, की आपण एखाद्या गोष्टीमध्ये खुश झालो की आपणही सहज बोलून जातो मोगॅम्बो खुश हुआ.
1: हो ताई. आता जसे चरित्र अभिनेते म्हणजे त्याने विलन विलनच काम करून सुद्धा सर्व रसिक सुरत्यावर हास्य कलोपणा केलेला आहे ताई.
0: हो हो
1: खूप चित्रपटामध्ये त्याने खूप हसविले आहे. आणि जसे घातक मध्ये त्यांनी सनी देवलच्या वडिलाची भूमिका करून सर्व रसिक प्रेमीना जसे येड लावलं ताई त्यांनी.
0: म्हणजे आपल्या नजरेमध्ये फक्त एक विलन आणि एक खलनायक हेच होतं अमरीश पुरी यांच्याकडे बघितल्यावर. पण ज्या वेळेला त्यांना एका वडिलांचा रोल दिला गेला, तिथे आपल्याला ते वडिलांच्या रूपामध्ये म्हणजे जे अमरीश पुरी दिसले ते असे जाणवलेच नाही की ते एका एकेकाळी खलनायक म्हणून फेमस आहेत.
1: हो ताई.
0: तर अभिनेता म्हणून एक खलनायक म्हणून त्यांनी प्रत्येक रोल मध्ये त्यांचा चांगलाच परफॉर्मन्स दिला आहे.
1: हो ताई. चायना गेट असो, घातक असो, जाहीर मधला विलन असो, म्हणजे आता त्यांच्याविषयी सांगायला तर खूप खूप काही आहे. तरी मी आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्यावर केलेले
0: कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद.
1: धन्यवाद ताई. धन्यवाद.

श्रोते हो, 22 जून 2019 रोजी अमरीश पुरी यांना गुगल डुडलद्वारे सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या 87व्या वाढदिवसानिमित्त गुगलने त्यांचे चित्र वापरले आणि त्यासोबत असा मजकूर होता, जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला नाहीत तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि कदाचित तुम्ही भारतीय चित्रपट अभिनेते अमरीश पुरी यांच्यासारखे व्हाल. ज्यांनी मोठ्या पडद्यावर येण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर सुरुवातीच्या एका अडथळ्यावर मात केली. 2022 अमरीश पुरी यांना आउटलुक इंडियाच्या 75 सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अभिनेते यादीत स्थान देण्यात आलं. श्रोते हो, आजच्या फोन गाणी कार्यक्रमातून खलनायकी भूमिकांना एका प्रकारे आदर मिळवून देणारे चतुरस्थ अभिनेते अमरीश पुरी यांना आजच्या फोन गाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोते आणि आकाशवाणीकडून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आपला इथेच निरोप घेते. आपल्या कार्यक्रमाला तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोखले यांचं. नमस्कार.

फोन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. आजचा कार्यक्रम केंद्रित होता ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्यावर. संकलन आणि निवेदन होतं शीतल ठोंबरे यांचं. शंभरम शेकमे घाट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सोनू निगम यांच्या स्वरातलं फरहद यांचं गीत. चित्रपट शोर मशाए शोर या गीतासाठी संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण चोर मचाए शोर या चित्रपटातलं फरहद यांचं गीत ऐकलं. सोनू निगम यांच्या स्वरातल्या या गीतासाठी संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
2: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
1: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
2: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
1: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.
3: वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कॉलेज कॅम्पस या चित्रपटातलं शान आणि मंजिरा यांच्या स्वरातलं हे गीत.

0: शान आणि मंजिरा यांच्या स्वरातलं कॉलेज कॅम्पस या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रुतिहो या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आपली गाणी थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
3: मी आधी भारत पुत्र.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं बालकवी यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मंगेश पडगावकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं, तर स्वर आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबर

शंभरांश एक मेगा हर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. आता सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

शंभरम 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता दुपारचे 12 वाजतायत. यानंतर वनिता मंडळ हा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारतीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सायंकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा या प्रसारणातून प्रज्ञा असणेकरला निरोप द्या. नमस्कार.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते, हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख राहा आणि आनंदी राहा.

0: मैत्रिणींनो, डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठी असा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं, तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल. कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचा आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही. कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूतीपूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपन

0: मध्ये आणि आणखी हे वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉज कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून एक 10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
1: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
0: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो. शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टीटास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं. म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा आणि ह्या मल्टीटास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
1: अगदी अगदी, खूप छान. कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादीने विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
0: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच एक तास जर शक्य नसेल तर थोडासा अर्धा तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम, ध्यान करता येतील.
1: अगदी अगदी छान. म्हणून मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
0: निश्चितच. जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्प्टम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरीत तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे. आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
1: अगदी.
0: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे, स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो. म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी. तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा? बरं
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो.

0: त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं, कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही. पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम, त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीचा आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
0: निश्चितच. मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते, जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पिळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण ॲडव्हान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर

0: अशा प्रकारची ज्यांना आपण ॲडव्हान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसन आहेत ते निश्चितच करता येतात.
1: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
0: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हा, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसन आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
1: अगदी अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
0: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून ह्याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे, आहार तर बदललाच आहे त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नी प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसनं प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगिक कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
1: ठरते. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
0: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसं नाडी शोधन, भ्रामरी किंवा उज्जाई यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाच्या असतात पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळं आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळे त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जाई आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जाई असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडी शोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
1: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
0: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडी शोधन सारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडी शोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ

0: पूस किंवा त्याच्यामध्ये कोबरा पूस वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो. आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
1: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
0: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत आपण जर बघितली तर खूप संवेदनशील अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे तज्ज्ञ एक्सपर्ट आहे ज्यांनी अशा महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्यासोबतच आपण हे केलेलं उत्तम राहील. त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं आणि घरी त्याचा सराव थोडा केला त्या दिवशी तर निश्चित चालू शकतं, पण स्वतःहून हे करणं सुरक्षित निश्चितच नाही.
1: मग प्रसूतीनंतर योग सुरू करण्यासाठीची योग्य वेळ कोणती असते?
0: प्रसूतीनंतर जसं आपण बघितलं नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही. कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाहीये. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडंसं वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळ येतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळे हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत, मानेच्या आहेत, त्या निश्चितच करायला हरकत नाही. हां, त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल, 2-3 महिन्यानंतर आपण आणखी पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
1: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
0: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहीत धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाचतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो. पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
1: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलं आहे ती म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य, हे प्रत्येकाच जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं?
0: निश्चितच. कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि त्याचं कारण आहे आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या, दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत. आणि त्यामुळं निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच. आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडस स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही. आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार? जसं मनात विचार आला, काही करायचं आहे, आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ऍक्शन मध्ये आलो तर शरीर पण ऍक्शन मध्येच असणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का? तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण 1 मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5-7-10-15 मिनिटं शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही. आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये, आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे

0: स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रीशनचं कमी कमी होत जातं आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद तर त्याच्यामुळे जे फील गुड हार्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रीट होतात तर निश्चितच ताणतणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल डिप्रेशन असेल आणखी गंभीर समस्या पण तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ना एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणती योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
0: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं प्राणायाम आणि ध्यानक्रिया ह्या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे त्याचबरोबर वक्रासन आहे अर्धमत्स्येंद्रासन आहे समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशीरासन आहे पश्चिमोत्तानासन आहे पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. तर अशी सर्वच आसनं जी पोटावर दाब ताण पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रिशनसाठी निर्माण होते आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीद अवेअरनेस श्वासावर जागृतीचं ध्यान योग निद्रा आहे ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरण मी योग थेरपी योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं प्राणायाम ध्यान धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत तज्ज्ञ आहे त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 85 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 85 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनं आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती कालावधी आपल्याला प्राणायामासाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण योग निद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती

0: हा एक महत्त्वाचा भाग आहे जो प्राणायाम शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोझेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. यावर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावंसं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं बरं?
0: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात. आणि जसंच आपण एक 50 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं, तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे जीवनशैली आहे तिचा अवलंब करतो, म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं झोपणं आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे. म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील, कारण तुम्ही बाहेरच कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे. आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो, षट म्हणजे 6, तर 6 शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता, म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला ह्या त्रिदोष संतुलन ह्यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्यासाठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्त्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात ह्यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता. पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितके चांगले घेऊ शकणार नाही. आणि त्यामुळंच स्वतःची काळजी घेणं शिका आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी 1 तास नाही काढू शकत, अर्धा तास काढा. तुम्हाला अर्धा तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10, दुपारी 10, संध्याकाळी 10 करू शकतात. सकाळी जी आहेत जी उपाशी पोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आधी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हा, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 काढून उरकून घेऊ शकतात आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्याने बाधित होते आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं.
1: अगदी, तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, महिलांसाठी

मैत्रिणींनो, जगा वेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काहीही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मातायची कृती कशी करायची, तर कढईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा. कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालायचं. किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा. त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा. रोल अर्धा कापून डब्यात भरायचा. आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी, कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं. तर हा रोल 10 ते 15 मिनटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव. असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण. कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर. आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे. ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव हळदा गाव. अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटस गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे. सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होत. छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे. उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते. निसर्गाच्या सानिध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातल्या जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद, यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची खळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरोण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे.

किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते तीन भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केलं आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर तीन बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी ढासळली आहे तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला. मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे. त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात

बेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेताळवाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात बरं का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला

निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बरं का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटीवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली। असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात। याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर। भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्य शैलीशी असू शकतो। रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का। पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे। नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही। ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात। खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं।

लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची. वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो. संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो. या ऐतिहासिक ठेव्याच्या सान्निध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे. हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो. गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत. हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे.

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेतावाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे, आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे. माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे. आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत

1400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत ॲग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं ॲल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11

0: जिल्ह्यामध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालाहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: कैसे लिखते होंगे जरा विचार करते हैं. तब तक सुनते हैं ये अगला गीत जो बड़ा सुंदर सा है, दोस्ती फिल्म से है, है ना. मोहम्मद रफी की आवाज है, लक्ष्मीकांत प्यारेलाल का संगीत है, मजरूर सुल्तानपुरी के बोल हैं. पर इस सब के साथ में आप बताइएगा मजरूर सुल्तानपुरी की कौन सी रचना है जो आपको मजबूर कर देती है बस पर बस ही उनको सुनने के लिए या उनको समझने के लिए, जरूर से बताइएगा. तब तक सुनते हैं ये वाला गीत.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती जयकुमार जयपूरवाले यांची. व्हायोलिनची साथ होती शिरीष भालेराव यांची. आणि हार्मोनियमची साथ होती जयेंद्र जोहरापूरकर यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत ॲग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभर

0: तून एक कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयाने म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे इस्रो DRDO यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनी रत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे ॲल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो PSUs आहे, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ॲरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्त्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UG ची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे.

विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते, तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजतायत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूयात काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अनिमिया

0: या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथे आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आली. गेल्या वर्षात देशाचं संरक्षण उत्पादन विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर संरक्षण क्षेत्रातली निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 607 अंकांची घसरण झाली आणि तो 76,803 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 155 अंकांची घसरण नोंदवत 24,013 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारणात मी रेणुका कौंडिन्य स्वागत करते. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दुश्मन चित्रपटातलं कुमार सानू आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलंय उत्तम सिंग यांनी.

0: श्रोते हो, दुश्मन चित्रपटातलं कुमार सानू आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं उत्तम सिंग यांनी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतेहो, मिक्स मसाला कार्यक्रमात ऐकूया वीणा बामणे आणि संतोष नायक यांच्या स्वरातलं काशीराम चिनय यांचं गीत, संगीत विजय कठीण यांचं.

वीणा बामणे आणि संतोष नायक यांच्या स्वरातलं काशीराम चिने यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजय कठीण यांचं. श्रोते हो, या गीतासोबतच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 5:10 होत आहेत. यानंतर माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली इथं विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत संपन्न होणाऱ्या रोजगार मेळा 2026 कार्यक्रमाचे थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हम आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल से बोल रहे हैं।
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला। आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय। संध्याकाळचे 6:33 झाली आहेत।
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक। अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा। याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर। मोबाईल 98 34 22 55 65।
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये।
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर।
4: संपर्क 232 29 29।
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय।
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
7: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
8: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा। भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत। शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर। संपर्क 89 999 84 165।
7: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
9: श्री राम भक्तांसाठी सुवर्ण संधी, चिन्मय मिशन अहिल्यानगर आयोजित
10: सुंदर कांड तुलसी रामायण कथा,
9: पूज्य स्वामी अद्वैतानंद सरस्वती यांच्या रसाळ निरूपणातून अनुभवण्याची संधी।
10: 20 ते 25 जून 2026।
9: वेळ सायंकाळी 6 ते 8।
10: स्थळ माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर।
9: प्रवेश विनामूल्य, अवश्य उपस्थित राहा।
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, सायंकाळचे 6:36 झाली आहेत। आपल्यासोबत मी आहे रेणुका कौंडिन्य। आता ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 काही गझल आपण

ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात शारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदशास्त्र विभागाचे विषयतज्ञ डॉक्टर अनिल दुर्गुडे यांची मुलाखत. त्यानंतर लगेचच रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉनचे महत्व याविषयी मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय सोनई येथील सहाय्यक प्राध्यापक वरुण भागवतराव कडू यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. रात्री 8:15 मिश्र संगीत. 8:35 सुगम संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपली आवड. 9:30 लोकनाट्य गोष्ट एका राजाची. सादर करते शाहीर ज्ञानेश खरे आणि सहकारी. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12व्या वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका पर्यावरण. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. श्रोते हो, आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार 20 जून 2026 उद्याचं प्रसारण सुरू होईल 5:55. 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 गेट टुगेदर याविषयी चिंतन, लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात खतांचा कार्यक्षम वापर आणि नियोजन याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात दैनंदिन जीवनासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती. सादर करत्या तेजा दुर्वे. 6:55 मॅकेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलन नवनाथ खराडे यांचं. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. 7:45 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक्युअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 सुगम संगीत. 8:40 नारी विश्व कार्यक्रमात मानसोपचारतज्ञ समुपदेशक सुकन्या फणसळकर यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8:15 आपण ऐकू शकाल. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 ते 10:00 आणि 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 आणि 11:30 मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 12:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात जात्यावरच्या ओव्या आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत किशोर शिंदे आणि सहकारी. 12:00 वनिता मंडळ. 12:15 मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 3:55 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तारकेश्वर हुगळी पश्चिम बंगाल इथं संपन्न होणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरण सोहळ्याचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते हो, संध्याकाळचं प्रसारण सुरू होईल संध्याकाळी मिक्स मसाला या कार्यक्रमानं 5:02. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन कोमल पाटील यांचं. सादर करते सुदाम बटुळे. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही भारुडं आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत बदलत्या हवामानात मान्सूनचे व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथील मृदा आणि जलसंधारण विभागाचे विषयतज्ञ आचार्य पदवीप्राप्त डॉक्टर प्रसन्ना बबनराव खैरे यांची मुलाखत. तसेच एझिटोबॅक्टर जैविक खताच्या ऊस शेतीमध्ये वापर याविषयी कृषी महाविद्यालय सोनई येथील कृषी वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक रुपाली प्रकाश भोसले यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 आपकी पसंद. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका संस्कृती यामध्ये आपण ऐकू शकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र त्यांच्या नेहमीच्या वेळी सहक्षेपित केली जातील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.
श्रोते हो आकाशवाणी।

आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. संध्याकाळचे 6:41 झाली आहेत. आता ऐकूया काही गझल. सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि चंदनदास यांच्या स्वरातलं ललित सेनी यांच्या गझल. संगीत दिलं आहे निखिल विनय यांनी.

0: गीत होतं निखिल विनयनचं।
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे।
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
6: फोन नंबर 0241-235-35-15,
5: मोबाईल 960-44-988-36।
0: श्रोते हो, यानंतरची गझल आहे हरिहरन यांच्या स्वरातली, ताहिर फराज यांची। संगीत आहे हरिहरन यांचं।

0: ताहिर फराज यांची गझल आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं हरिहरन यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बर?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बर का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया मेहंदी हसन यांच्या स्वरातली अहमद फराज यांची गझल. संगीत दिलं आहे मेहंदी हसन यांनी.

मेहंदी हसन यांच्या स्वरातली अहमद फराज यांची गझल आपण ऐकली. संगीत दिलं होतं मेहंदी हसन यांनी. श्रोते हो, आताच काही गझल आपण ऐकल्या. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या ॲल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या

0: कलम 19(1) ड अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले परपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्त्वाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे ॲल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो PSUs है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है. इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्त्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या

0: माध्यमात प्रसारित होत आहेत अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील, काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60 वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजले. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या

सप्ताहाचा उद्देश एकच आहे प्रत्येक घराला प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणे या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्त्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत श्रोतेहो व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं पण आता वेळ बदलली आहे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत

0: बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस, अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही तज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडवत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनावरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाही. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारण अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं, जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणार आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहे आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर

0: काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ऍडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या KM रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळालं नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या, इंजेक्शन दिली जाते. हे उपचार OPD बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तल्लख कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं

0: व्यसन पुन्हा सुरू करण्याचं. त्यामुळे ते टाळणं ही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतात. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे. जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण ह्याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांची मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शर्भाते.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 7:30 वाजले आहेत.
3: आया खुशियों का पैगाम पीएम किसान.
4: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
3: अन्नदाता का बढ़ता मान पीएम किसान.
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी सोमनाथ कांटके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 19 जून 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, आज कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया

0: क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र विभागाचे डॉक्टर अनिल दुर्गुडे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर सर, सगळ्यात सुरुवातीला विचारायचं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये किती लाख हेक्टरवर क्षारपड जमीन आहे आणि ही जमीन जी आहे ती कुठं कुठं आढळून येते याविषयी सांगा.
2: महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 40 लाख हेक्टरच्या आसपास आपली सिंचनाखाली जमीन आहे, म्हणजे बागायत क्षेत्र जे आहे, आणि त्यापैकी जवळजवळ 13 लाख हेक्टर क्षेत्र हे क्षारपड झाले आहे. आणि ह्या जमिनी नेमक्या फार अतिशय उत्पन्न देणाऱ्या होत्या, परंतु आपण काय झालं की अतिरिक्त पाण्याचा वापर केला ह्या सिंचन विभागामध्ये बागायत क्षेत्रामध्ये, आणि त्यामुळे हे क्षेत्र बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे. आणि अशा प्रकारचं जर क्षेत्र वाढत चाललं असेल तर निश्चितच आपल्याला शेतीतलं उत्पन्न हे काय होणार आहे, कमी कमी येत जाणार आहे. त्यामुळं आपल्याला ह्या एकूण आपण जर पाहिलं क्षेत्र तर ह्याहीपेक्षा मी तर म्हणेल की धूप ज्या ठिकाणी जास्त होती ते क्षेत्र तर फार आहे. म्हणजे हे जर एकूण पाहिलं आपण क्षेत्र क्षारपडचं तर जवळजवळ 4 ते 5% जास्तीत जास्त आहे. परंतु जर धुपीमुळं ज्या मात्रिक आता पाहतोय आपण पाऊस एकदम ढगफुटीसाठी पाऊस पडत आहेत, त्या ठिकाणी जल आणि मृदसंधारण जर केलेलं नसेल, बांध घातलेलं नसेल, तर संपूर्ण माती त्या पाण्याबरोबर वाहून जाते. असं क्षेत्र जवळजवळ 39%, आणि हे क्षारपड क्षेत्र जे आहे ते फक्त किती आहे, 4 ते 5%. परंतु हे क्षेत्र अतिशय पोटेन्शियल म्हणजे एकदम पिकाऊ आहे. अशा ह्या चांगल्या जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याचा ज्यावेळेस आपण निसरा नाही केला किंवा अतिरिक्त पाण्याचा वापर जर केला तर निश्चितच असं क्षेत्र वाढत चाललेलं आहे. आणि हे क्षेत्र जवळजवळ आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 13 लाख हेक्टर क्षेत्र या आसपास ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे आपल्याला संवर्धन करणं किंवा त्याच्यात सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: क्षारपड जमिनी ज्या आहेत त्या कशामुळं होतात आणि त्यासोबतच त्याचे काही प्रकार आहेत का याविषयी सांगा आपल्या शेतकरी बंधू भगिनींना.
2: क्षारपड जमिनीचं क्षेत्र आपण प्रथम कुठं कुठं आहेत याचा थोडंसं मी उल्लेख करतो. कारण ज्यावेळेस नदीकाठचं क्षेत्र आपण पाहिलं, पूर्वी नदीकाठला अगदी झुळझुळ पाणी व्हायचं आणि वाळू उपशांत अतिरिक्त वाळू उपशामुळे सुद्धा त्या जमिनीतले जे काही पाणी आहे ते पाणीसुद्धा थांबलं आहे. आणि जे काही बाजूबाजूला जे बोर होते, विहीर होते, यांचंसुद्धा पाणी क्षारयुक्त होत चाललेलं आहे. तर असं नदीकाठचं क्षेत्र म्हणजे कृष्णा, कोयना, वारणा, निरा, मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा, त्यानंतर विदर्भात पूर्णाखोर, ह्या सर्व सिंचन क्षेत्रामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं क्षारपड क्षेत्र जमिनीचं क्षेत्र हे आढळून येईल. ह्या सिंचन क्षेत्रातील जमिनीचे सगळे जे भौतिक असेल, जैविक असेल किंवा रासायनिक गुणधर्म असेल हे सगळे बिघडले. आणि हे बिघडल्यामुळं त्याची सुधारणा न करता फक्त पिकं पिकं घेत चाललेत आणि त्याची सुपीकता आणि उत्पादकता काय झाली, कमी झालेली. आता क्षारपड जमिनी जर कशामुळे झाल्यात तर त्याच्यामुळे आपल्याकडे एकतर पाऊस कमी आहे, उष्ण आणि कोरडं हवामान आहे, भारी चिकणमातीच्या जमिनी ज्याला आपण भारी जाड जमिनी म्हणतो किंवा त्या ठिकाणी निचरा कमी आहे, काँक्रीट मुलामा न केल्यामुळं काही कॅनॉल क्षेत्र आहे ते बाजूला काय होतं, पाणी पाझरते आणि त्याच्यामुळे सुद्धा जमिनी बऱ्याचशा क्षारपड झालेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात एकसारखी ऊस पीक पद्धती आणि अतिरिक्त पाण्याचा वापर हे फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी अशा बागायत क्षेत्रामध्ये फक्त ऊसाचं पीक घेतलं जातं, ऊस त्या ठिकाणी फेरपालट केली जात नाही आणि मग काय होतं आहे की पाण्याचं मोकाट पाण्याचा वापर त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, जमिनी क्षारपड झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात आज शेतकऱ्याकडे जर पाहिलं तर जनावरांची संख्या कमी झाली, त्यामुळं जे काही सेंद्रिय खतं आहेत त्याचाही वापर कमी कमी होत चाललेला आहे. आणि या सर्व कारणामुळं ह्या जमिनी काय झालेल्या आहे, क्षारपड होत चाललेलं आहे. तर क्षारपड जमिनींचे आपण जर पाहिलं तर ढोबळमानाने क्षारपड जमिनी म्हणलं की पहिला प्रकार जो आहे क्षारयुक्त जमीन, त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे क्षारयुक्त चोपण जमीन, आणि तिसरा आहे तो चोपण जमीन. आणि हे कसं आहे की जसं आपण म्हणतो एखाद्याला कॅन्सर जर झाला तर आपण विचारतो फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप, तसं ह्या क्षारपड जमिनीमध्ये पहिली स्टेप क्षारपड जमिनी क्षारयुक्त जमिनी, दुसरी क्षारयुक्त चोपण जमीन, आणि तिसरा जो थर्ड स्टेप आहे ती चोपण जमिनी. असे हे 3 प्रकार आहे. आणि या तिन्ही प्रकारचे गुणधर्म जर नीट समजून नाही घेतले तर त्याशिवाय आपल्याला सुधारणा करता येणार नाही.
1: आता यामध्ये जे पहिला प्रकार तुम्ही जो सांगितलाय क्षारयुक्त जमिनीचा, त्या कशा ओळखायची आहे, ती जमीन कशी ओळखायची आहे, आणि या क्षारयुक्त जमिनीची सुधारणा आपल्याला करता येईल का आणि कशी करायची?
2: तर आता हा जो पहिला प्रकार सांगितला मी की क्षारयुक्त जमीन, ती ढोबळमानाने जर आपल्याला ओळखायची असेल ना तर पृष्ठभागावर अगदी पांढरे क्षार त्या ठिकाणी दिसून येतात. किंबहुना अशा क्षेत्रामध्येच ज्यावेळेस जमीन खराब होते त्यावेळेस पाण्याची सुद्धा प्रत जी आहे ती क्षारयुक्त होत असते. आणि हेच क्षारयुक्त पाणी आपण त्या जमिनीला देतो आणि मग पांढरा अगदी थर त्या ठिकाणी पृष्ठभागावर दिसून येतो आणि ढोबळमानाने आपण लगेच ओळखायचं की ही जमीन क्षारयुक्त झालेली. परंतु माती परीक्षण जर केलं आणि त्याचे मुख्य जे काही पायाभूत गुणधर्म आहे हे जर आपण तपासले तर त्यावरून सुद्धा आपल्याला हा प्रकार कोणता आहे ते सुद्धा ओळखता येतं. साधारणतः क्षारयुक्त जमीन जर असेल तर त्याचा सामो जो आहे

0: तो 8 पेक्षा किंवा 8.5 पेक्षा कमी असतो. त्यानंतर क्षारता जर पाहिली आपण तर 1.5 DC सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते. तर अशा पद्धतीनं क्षारता जी आहे ती मात्र याच्यात जास्त असते, त्यामुळे आपल्याला पृष्ठभागावर क्षार दिसतात. 1.5 DC सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते. विनिमय सोडियमचं प्रमाण मात्र त्या ठिकाणी 15 टक्क्यापेक्षा कमी असते, कारण तिथं सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि इतर क्षारांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं अशा प्रकारे क्षारता जास्त असल्यामुळे भूपृष्ठावर पांढरे क्षार साठलेले दिसतात. हे ढोबळमानानं आपल्याला डोळ्यानं दिसणारं एक त्याचं लक्षण आहे. मग आता ही सुधारणा कशी करायची? साधारणतः आपण काय करायचं आहे की शेताभोवती म्हणजेच सर एकदम खोल काढायचे. आणि तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट जर पाहिजे असेल तर भूमिगत निचरा प्रणाली ज्याला परफोरेटेड पाईप सिस्टीम आहे ती जर आपण केली, साधारणतः 45,000 ते 50,000 रुपये एकरी खर्च येतो. परंतु त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वर्षी मग त्याची जे काही चर आहे, ओपन चर आहे, ते आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्याला साफ करावं लागतात. ते आपल्याकडून होत नाही आणि मग त्यानंतर पानकंस होतात, नंतर परत जमीन चिबड होते. त्यामुळे शेताभोवती खोल चर काढायची. जास्त सेंद्रिय खतांचा वापर आपण करायचा आणि दर 2 वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिकं घ्यायची. पडीत ठेवायची नाही, कारण काय होतं की ते खालचे जे क्षार आहेत पाण्यावर ते वर येतात आणि उष्णतेनं पाणी उडून जातं, क्षार मात्र पृष्ठभागावर राहतात. त्यामुळे आच्छादनाचा सुद्धा वापर आपण ह्या जमिनीत जर केला तर निश्चितच ते जे क्षार आहेत ते क्षार त्या ठिकाणी येत नाहीत. त्यानंतर सरीवारंब्यावर लागवड जी पद्धत आहे ती लागवड पद्धतसुद्धा आपण काय करायची आहे, सरीवारंब्यावर किंवा ज्याला आपण गादी वाफा म्हणतो त्या गादी वाफ्यावर आपण काय करायची आहे, त्या ठिकाणी लागवड करायची. त्यानंतर क्षार प्रतिकारक पिकं जी आहेत म्हणजे ज्याला आपण कपाशी म्हणतो किंवा बीट असेल, शुगर बीट असेल किंवा पालक असेल, त्यानंतर ऊस असेल, हे जे काय किंवा मध्यम जवळजवळ गहू पण आहे हा सुद्धा मध्यम एक प्रतिकारक आहेत, अशाच पिकांची लागवड परंतु सरीवारंबा किंवा गादी वाफ्यावर आपण करायची. सपाट याच्यावर जर केली तर उगवण क्षमता होणार नाही, कारण क्षारांचं प्रमाण त्या ठिकाणी पहिल्या स्तरामध्ये साठलेलं असतं. ह्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही भूसुधारक असतात, मग त्याच्यामध्ये रासायनिक भूसुधारणामध्ये जिप्सम किंवा गंधक किंवा जे काही सेंद्रिय भूसुधारक असतात त्याला प्रेसमड म्हणतो आपण, कारखान्याचं शुगर कॅन फॅक्टरीचं जे काही प्रेसमड असतं किंवा मळी कंपोस्ट असतं किंवा स्पेंटॉस लिक्विड असतं ते टाकून, तर अशा पद्धतीनं ते ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितच आपण त्या क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण चांगल्या प्रकारे पिकं घेऊ शकतो.
1: सर, यानंतर दुसरा प्रकार तुम्ही जो सांगितलाय तो क्षारयुक्त चोपण जमिनी आहे. तर या जमिनी कशा ओळखायच्या आणि त्यासोबतच या क्षारयुक्त चोपण जमिनीची सुधारणा कशी करायची याविषयी सांगा.
0: तर आपण आता मी पहिले सांगितलं की क्षारयुक्त जमीन म्हणजे कॅन्सरची फर्स्ट स्टेप. आता कॅन्सरची दुसरी स्टेप म्हणजे काय की जमिनी क्षारयुक्त चोपण त्याला म्हणतात. मग आता ह्या जमिनी ढोबळमानाने जसं पहिल्या प्रकार आम्ही सांगितलं की पृष्ठभागावर क्षार दिसतात, पण ह्या जमिनीमध्ये क्षारयुक्त चोपण जमिनी ज्या आहेत ह्या कशा ओळखायच्या? तर आपल्याला ह्या माती मिश्रित मातीचे कण आणि क्षार एकत्रित होऊन वारुळासारखी माती वर अशी पसरलेली दिसते. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी त्याला तेलकट डाग लागला असं म्हणतात, म्हणजे अगदी ढोबळमानानं ही जमीन तशी ओळखता येते. आता ह्या जमिनीमध्ये आपण जर माती परीक्षण केलं तर साधारणतः सामू जर पाहिला आपण तर तो 8.5 पेक्षा जास्त असतो. क्षाराचं प्रमाण जवळजवळ 1.5 DC सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असतं आणि विनिमयम सोडियाचं प्रमाणसुद्धा 15 टक्क्यापेक्षा जास्त असतं, कारण ह्या जमिनीमध्ये विरघळणाऱ्या क्षाराबरोबर जे काही न्यूट्रल असतात त्याबरोबर सोडियमचे पण क्षार त्या ठिकाणी वाढलेले असतात, म्हणून त्याला क्षारयुक्त चोपण जमीन म्हणायचं. तर अशा पद्धतीने ही जमीन आपल्याला माती मिश्रित वारुळाची माती जशी असते तशी तेलकट डागासारखी जर वर दिसली तर समजायचं की आपण ही जमीन क्षारयुक्त चोपण आहे. सुधारणा जर का अशा जमिनी जर आपल्याला करायचं असेल क्षारयुक्त चोपण, तर मी पहिल्यांदा सांगितलं की भूमिगत निचरा प्रणालीचे आपल्याला व्यवस्था करावं लागेल. त्या ठिकाणी परफोरेटेड पाईप छिद्र असलेले जे काही पाईप आहेत ते पाईप टाकून आपल्याला जे काही जादा झालेलं पाणी आहे आणि त्याच्यात विरघळलेले जे क्षार आहेत ते आपण त्या चरावाटे बाहेर काढायचे. त्यानंतर सिंचनासाठी आपण चांगलं पाणी वापरायचं, कारण अशा क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा जे काही पाणी असतं ते पाण्याची प्रत चांगली नसते, त्यामध्ये क्षार झालेले असतात. म्हणून जर आपल्याला कॅनलचं पाणी असेल, नदीचं पाणी असेल, चांगलं जे पाणी आहे त्याचं आपण सिंचनासाठी काय करायचं आहे, पाण्याचा वापर करायचा आहे. कारण नाहीतर काय होतं की ह्या जमिनी ह्या पाण्यामुळेच ह्या क्षारात पाण्यातील असलेल्या क्षारामुळेच खराब होत असतात. माती परीक्षणानुसार थोडंसं आपण जिप्सम टाकायचं. ढोबळमानाने बरेच शेतकरी काय करतात, 1 टन 2 टन अगदी ढोबळमानाने एकराला टाकतात, परंतु तसं नाही करायचं, कारण याच्यामध्ये चोपणपणा पण आहे. त्याच्यामुळं आपल्याला ज्या सोडियमचं प्रमाण किती आहे आणि कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण किती हे जर आपण आजमावलं तर जिप्सम रिक्वायरमेंट म्हणून किंवा गरज किती आहे ही जर आपण गुणधर्म प्रयोगशाळेत तपासलं तर आपल्याला त्यानुसार जिप्सम किती नेमकं टाकायचं आणि ते टाकत असताना शेणखतात एकत्र करूनच टाकायचं, नुसतं जिप्सम टाकायचं नाहीतर काही एक उपयोग नाही. यानंतर मी तर सांगतोच कोणते क्षार सहनशील पिकं आहेत तर ते आपण त्या ठिकाणी घ्यायचे. कोणते पिकं म्हणजे विशेषतः कडधान्य पिकं आहेत अशा जमिनीमध्ये येत नाही, मग आपण 8 तास करायचं नाही की कडधान्य तूर मूग उडीद हरभरा अशी पिकं घ्यायची 8 तास करायचं नाही, कारण याच्यामध्ये मर रोगाचं प्रमाण वाढतं, कारण या ठिकाणी अतिरिक्त पाणी त्या जमिनीमध्ये झालेलं असतं. आणि सरीवारंबा विशेषतः त्या वरंब्याच्या बगलामध्ये याची लागवड करायची. आणि गादी वाफे जर असेल तर आपण गादी वाफ्यावर सुद्धा सोयाबीन वगैरे यासारखी पिकं किंवा कांदा वगैरे जे आहेत किंवा सरीवारंब्यावर आपण

0: करायचं, सपाटेच्यावर करायचं नाही.
1: आता तिसरा प्रकार जो सर तुम्ही सांगितला होता तो होता चोपन जमिनीचा. तर ही चोपन जमीन कशी ओळखायची आणि या चोपन जमिनीची सुधारणा कशी करायची याविषयी सांगा.
0: तर मी आता सांगितलं की पहिला क्षारयुक्त, दुसरा क्षारयुक्त चोपन आणि तिसरा जो आहे तो चोपन जमीन, म्हणजे आपण ज्याला कॅन्सरची थर्ड स्टेप म्हणतो. फार कठीण आहे ह्या जमीन. जर आपण पाहिलं जमिनीवर तर कोणत्या प्रकारचे क्षार वगैरे दिसत नाही, परंतु ही जमीन एकदम जाड भेगाडलेली आणि अतिशय टणक, मी तर म्हणेल ढेकळं जे ते दगडापेक्षा सुद्धा कठीण झालेलं असतं. इतकं मोठं मोठमोठे ढेकळं या ठिकाणी होतात, लवकर फुटत नाही आणि मग मुळ्यांची चांगली वाढ होत नाही. आणि माती परीक्षण जर केलं आपण तर त्या जमिनीचा जो काही मातीचा जो सामू आहे तो 8.5 जास्त असतो, त्यामुळेच घडणे अगदी कठीण झालेली असते. इथं मात्र क्षारिकता 1.5 dC/m² कमी असते. विनिमय सोडियमचं, जो सोडियम अतिशय घातक आहे, जो पाणी धरून ठेवतो आणि सोडत नाही, त्याचं सुद्धा प्रमाण 15% जास्त आहे. आता ह्या जमिनीमध्ये जर पाहिलं आपण सोडियम डॉमिनंट आहे. इतर जमिनीमध्ये सोडियम कमी होता, पाहिलं याच्यामध्ये तर फारच कमी होतं, परंतु याच्यामध्ये मात्र सोडियम डॉमिनंट आहे आणि तो कार्बोनेट बाय कार्बोनेट भरू असतो, म्हणून त्याची जे गुणधर्म आहे ते अतिशय प्रख्यात गुंडासारखे अगदी त्याची गुणधर्म असतात. त्यामुळं ह्या जमिनीमध्ये निचरा चांगला होत नाही. जमीन जवळजवळ 1-3 महिने फुगलेली असते आणि एकदा का जमीन फुगलेली असली की त्या ठिकाणी हवा मिळत नाही आणि मग मुळांची वाढ चांगली होत नाही आणि पीक नंतर काय होतं त्याची वाढ खुंटते. अतिशय घडण जी आहे ती टणक झालेली असते. पृष्ठभागावर कडक पापुद्रे येते. एक पाऊस जर एखादा पडून गेला ना तर त्या ठिकाणी असे पापुद्रे वगैरे त्या ठिकाणी तयार होतात आणि मग आपण जर पेरलेलं असेल तर ते पेरलेलं जे काही बी आहे ते उगवण क्षमता कमी होते. त्या पापुद्र्याखाली ते बीड बी जे आहे त्याला बुरशी येते आणि नंतर ते कुजून जातं आणि मग उगवण क्षमता कमी होते. पृष्ठभाग जर आता आपण ढोबळमानाने आपण पहिला प्रकार पाहिला, पांढरे क्षार दिसतात. दुसरा प्रकार पाहिला, आपण तेलकट डागासारखे दिसते. पण तिसरा प्रकार चोपनमध्ये तुम्हाला राखट रंगाचा भेगाळलेला त्या ठिकाणी पृष्ठभाग दिसून येतो आणि मग किंवा त्याला जे काही कडक पापुद्रे आहेत ते त्या ठिकाणी दिसतात. अशा पद्धतीने आपण ढोबळमानाने ही जमीन ओळखू शकतो. पावसाळ्यात ही जमीन चिबड असते, लवकर वापशावर येत नाही आणि उन्हाळ्यात अतिशय कडक असते, त्यामुळं आपल्याला पिकाचं उत्पादन चांगलं येत नाही. मग अशा जमिनीची आपल्याला सुधारणा करायची असेल तर काय करायचं आहे की ह्यासुद्धा जमिनीमध्ये आपण भूमिगत सच्छिद्र निचरा प्रणालीची व्यवस्था करायची आहे. मी अगोदर सांगितलं की साधारणपणे 45,000-50,000 रुपये खर्च येतो, परंतु लॉंग टर्म तुम्हाला त्या ठिकाणी जागा जी काय आहे आपली जमीन ती वाया जात नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट्स किंवा पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. जिप्सम किंवा गंधकाचा वापर करायचा आहे. ज्या ठिकाणी जिप्सम आपण माती परीक्षण करायचं आहे, जी गरज असेल 1 टन असेल 2 टन असेल, याच्यात शेणखतात किंवा गांडूळ खतात एकत्र करायचं आणि त्या जमिनीमध्ये टाकायचं आहे. परंतु ज्या चोपन जमिनी चुनखडीयुक्त आहे त्या ठिकाणी जिप्सम न टाकता आपण काय करायचं आहे, गंधक टाकायचं आहे. मग आता हे गंधकची जे काही प्रमाण आहे ते 1/5 जिप्समच्या टाकायचे. म्हणजे समजा 5 टन जर तुमचं जिप्सम जर रिक्वायरमेंट असेल तर त्याच्यामध्ये 1 टन काय करायचं, गंधक टाकायचं. परंतु हे सुद्धा आपण शेणखतामध्ये मिक्स करून टाकायचं आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे, नाहीतर मग त्याचा काही एक सुधारणेला महत्त्व होत नाही. तसंच आपण जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे, कारण घडण अतिशय कडक झालेली असते. हिरवळीच्या या पिकाची जी काय आहे ती आपण दर 2 वर्षातून एकदा गाडायची, म्हणजे ती घडण काय होते, भुसभुसीत होते. काही आम्लयुक्त खतांचाच, म्हणजे ज्यावेळेस आपण पिकं घेतो त्यावेळेस जे काही रासायनिक खतं टाकतो त्या ठिकाणी आपण आम्लयुक्त खतांचा वापर करायचा. अमोनियम सल्फेट असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, सल्फेट ऑफ पोटॅश असेल, अशा प्रकारच्या खतांचा वापर आपण जर नेहमी जर काही पिकांना आपण न्यूट्रिशनमध्ये जर केला तर हळूहळू आपल्याला ही जमीन सुधारणा करता येते. त्याचप्रमाणे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण त्या ठिकाणी एकूण जरी जास्त असलं तरी उपलब्ध त्या ठिकाणी होत नाही, म्हणून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत त्यांचा सुद्धा वापर आपण स्लरीमधून केला, शेणखतामधून जर केला किंवा जीवामृतमधून जर केला तर निश्चितच आपल्याला जो काही शेंडा जो आहे तो पिवळा चालतो तो होणार नाही. त्यानंतर काही रोटावेटर आहे बघा, जे पातं येल आकाराचं पातं असतं ना तो रोटावेटर अजिबात ह्या 1-2 प्रकारच्या जमिनीमध्ये क्षारयुक्त चोपन आणि चोपन जमिनीमध्ये चालवायचा नाही. ज्या रोटावेटरचं पातं सरळ आहे किंवा ज्याला आपण कल्टिवेटर म्हणतो किंवा हरू म्हणतो याचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे. जर का तुम्ही येल आकारचा रोटावेटर या ठिकाणी वापरला तर ती जमीन तळी धरेल आणि पाण्याचा निचरा होणार नाही, कायम ती जमीन काय राहील, चिबड राहील. त्यामुळे आपण सबसॉयलरचा सुद्धा वापर आपण नांगरणीसाठी करायचा आहे की जेणेकरून चांगली खोलवर तळी जी आहे तळी फोडली जाईल आणि जे काही पाणी आहे त्या पाण्याचा चांगला निचरा होईल. आता ह्या ठिकाणी मात्र तुम्हाला कारखान्याचं प्रेसमड असेल, जिप्सम असेल, फॉस्फेट जिप्सम असेल तो माती परीक्षणानुसार करायचा, म्हणजे त्या जमिनीची घडण चांगली होईल. आता ह्या जमिनीमध्ये मी सांगितलं की बऱ्यापैकी चिबड जमीन राहते, त्यामुळे आपण पाणी देण्याची जी काही सिंचनाची पद्धत आहे यात आपण ठिबक असेल किंवा सिंचन स्प्रिंकलर असेल, जे काही आता युनिट्स निघालेले आहेत त्याचा वापर आपण जर केला तर निश्चितच आपल्याला पाण्याचा सुद्धा माफक आपल्याला त्या ठिकाणी, ज्याला आपण गादी वाफा म्हणतो किंवा सरीवारंबा करून असं पद्धतीने आपण जर वापर केला तर निश्चितच ती जमीन वापशावर राहील आणि पिकाचं उत्पादन चांगलं राहील. त्यानंतर आपण जे काही फ्लोअर

0: इरिगेशन नाही, म्हणजे आपण एकदम ढोबळमानाने जे काही पाणी देतो ते टाळायचं या ठिकाणी. अजिबात अतिरिक्त पाण्याचा वापर करायचा नाही, नंतर त्या जमिनीत वापसा राहणार नाही. वापसा नाही राहिला तर हवा खेळती राहणार नाही, हवा नाही खेळली तर त्या मुळांची वाढ होणार नाही.
1: सर आता शेवटी विचारायचंय की अशा ज्या क्षारपड जमिनी आहेत, या क्षारपड जमिनीमध्ये शेतकरी बांधवांनी कोणती पिकं घेतली पाहिजे जेणेकरून जमिनीची सुधारणा होईल आणि त्यासोबतच उत्पन्नही मिळेल.
0: हां, मी वारंवार उल्लेख करत होतो की अशा क्षारपड जमिनीमध्ये आपण क्षार प्रतिकारक पिकांची लागवड करायची आहे. मग असं जर आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आपण शेतकरी काय करतो की निर्णय घेताना काही जे काही कडधान्य पिकं आहेत ते कडधान्य पिकं घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग कडधान्य पिकं या जमिनीमध्ये येत नाही. त्याच्यामुळं क्षार सहनशील पिकं कोणते आहेत तर साधारणतः ऊस, कापूस, भात, मोहरी, पालक, बीट, नारळ, खजूर, लसुंगास अशा प्रकारची क्षार सहनशील पिकांची आपण त्या ठिकाणी काय करायची लागवड करायची. कोणते आपल्या मनात आलं किंवा एखाद्या पिकाला भाव आहे, तुरीला भाव आहे म्हणून आपण या ठिकाणी तूर घ्यायची नाही, कारण या ठिकाणी ती काय होईल मर रोग जास्त येईल. म्हणून ज्या क्षार सहनशील पिकं जे आहेत ऊस, कापूस, मोहरी, पालक यांची आपण निवड करायची. आणि मध्यम क्षार सहनशील पिकं कोणते तर गहू आहे, बाजरी आहे, मका आहे, करडई आहे, सोयाबीन, कांदा, कोबी, लसूण, टोमॅटो आहे. परंतु ही लागवड करत असताना मात्र मी सांगितलं आहे की प्राधान्यानं गादी वाफा किंवा सरीवरंबा याच्यावरच लागवड करायची आहे. आणि क्षार संवेदनशील पिकं कोणते आहेत म्हणजे की त्या जमिनीमध्ये येऊ शकत नाही, आलं तर तुमची शेती मग काय होईल आपला सूर निघतो की शेती परवडत नाही. मग असेच कोणते आहेत की साधारणतः एक फळबाग, संत्रा, लिंबू, मोसंबी अशी संवेदनशील पिकं याच्यामध्ये तर घ्यायचेच नाही. परंतु द्विदल जे पिकं आहेत ते सुद्धा या ठिकाणी घ्यायचे नाही, म्हणजे साधारणतः मूग, उडीद, तूर, हरभरा हे सुद्धा द्विदल वर्गातली पिकं सुद्धा या ठिकाणी घ्यायची नाही, कारण त्यांचे मुळ्या ज्या आहेत ते सोटमुळं लांब असतात आणि मग त्याला मर रोग जास्त येतो. किंवा स्ट्रॉबेरी अशा प्रकारची पिकं ही सार संवेदनशील आहे, म्हणून अशा प्रकारची संवेदनशील पिकं या ठिकाणी घ्यायची नाही. आपली त्या ठिकाणी पिकं घेण्याची दादागिरी कमी करायची आणि अशा प्रकारची सहनशील कोणते आहेत, क्षार मध्यम क्षार सहनशील कोणते आहेत किंवा संवेदनशील कोणते याचा अभ्यास करूनच आपण त्या पिकांची लागवड त्या ठिकाणी केली तर आपल्याला त्या पिकाचं उत्पादन अगदी शाश्वत आणि चांगलं मिळेल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा या विषयावर आज आपल्याशी बोलले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल दुर्गुडे. त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं असेल, काही शंकांचं समाधान करून घ्यायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 9420077731. सर आपण आज ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.
2: आताच आपण क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र विभागाचे डॉक्टर अनिल दुर्गुडे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है. अन्नदाता का बढ़ता मान
2: पीएम किसान. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉनचं महत्व याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक वरुण भागवतराव कडू यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
5: नमस्कार
4: सर. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवणं का गरजेचं आहे काय सांगता येईल?
5: सर असं आहे की कृषी विद्यापीठातील अनेक वर्षापासूनच्या संशोधनात असे लक्षात आले की फक्त रासायनिक किंवा फक्त सेंद्रिय खतांच्या वापरातून पिकांच्या उत्पादनात वाढ होत नाही, तर रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर केला तर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारले जाते. सध्याच्या परिस्थितीत अन्नद्रव्यांची कार्यक्षमता पाहिली तर नत्राची 30-50%, स्फुरदाची 15-20% व पालासची 60-70% आणि सूक्ष्मद्रव्याची फक्त 2-5% इतकी आहे. या रासायनिक खतांची कार्यक्षमता 1% जरी वाढली तरी आपल्या देशाचे अंदाजे 1,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त रासायनिक खतांवरील भार आपल्याला कमी करता येऊ शकतो.
4: नक्की सर. म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो आपल्याला कार्यक्षमता वाढवण्यासाठीच्या उपाय

0: योजना केल्यामुळं अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यासुद्धा आणि आपली उत्पादन क्षमतासुद्धा निश्चितच वाढणार आहे. सर, आजचा जो आपला विषय आहे की सिलिकॉनचं महत्त्व, म्हणजे रासायनिक खतांची क्षमता कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉनचं महत्त्व, तर त्यातलं हे सिलिकॉन म्हणजे नेमकं काय आहे, काय सांगाल?
1: पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी जे हितकारक अन्नद्रव्य आहे त्यामध्ये सिलिकॉन हा एक अन्नघटक आहे, ज्याच्या वापरामुळे पाण्याचे आकार वाढतो, प्रकाश संश्लेषण क्रिया अधिक प्रमाणात होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्याचबरोबर पिकास कणखर होऊन ते लोळत नाही. इतके सारे खूप सारे फायदे तुम्हाला सिलिकॉनमुळे दिसून येतीलच.
0: नक्कीच. मग या वनस्पतीमध्ये सिलिकॉन घेण्याची पद्धत काय आहे, वनस्पती सिलिकॉन कशाप्रकारे शोषून घेतात, काय सांगता येईल?
1: सर, असं आहे की जो सिलिकॉन आहे तो जमिनीमध्ये वाळूच्या स्वरूपात असतो आणि तो अत्यंत म्हणजे खूप थोड्या प्रमाणात उपलब्ध असतो. वनस्पती साधारणतः सिलिकॉन फक्त मोनोसिलिसिक ॲसिड किंवा ऑर्थोसिलिसिक ॲसिड या स्वरूपातच शोषून घेतात.
0: मग या रासायनिक खतांमधल्या नत्रयुक्त खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉन कशाप्रकारे मदत करतं, काय सांगता येईल?
1: रासायनिक खतांमधील युरिया खताचा रास प्रामुख्याने बाष्पीभवनाद्वारे 15-20% निचऱ्या वाटे 20-22% होतो. सिलिकॉनयुक्त खतांबरोबर युरियाचा वापर केल्यास हा रास 20-40% कमी होण्यास मदत होते. सिलिकॉनचे सूक्ष्म कण हे नायट्रोजनच्या सूक्ष्म कणापेक्षा आकाराने मोठे असतात, त्यामुळे नायट्रोजनच्या सूक्ष्म कणांभोवती त्याचे वर्तुळ तयार होऊन ते कण अडवले जातात. हवेत उडून जाणारा नत्र किंवा निचऱ्यावाटे जाण्याचे प्रमाण कमी केले जाते. तसेच सिलिकॉनयुक्त खतांच्या वापरामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे युरिया नायट्रेटमध्ये रूपांतरित करणाऱ्या नायट्रोसोमोनास व नायट्रोबॅक्टर या जीवांची संख्या वाढल्यामुळे युरियाची कार्यक्षमता 20-40% वाढल्याचे दिसून आले.
0: नक्की सर, हे तर झालं नत्राच्या विषयी, पण जमिनीमधल्या जर आपल्याला स्फुरदाची पण उपयुक्तता वाढवण्यासाठी हे सिलिकॉन कशाप्रकारे सहकार्य करतं, काय सांगता येईल?
1: जमिनीतून उपलब्ध स्फुरद पिकांना मिळण्याचे प्रमाण जास्तीत जास्त 15-20% एवढेच आहे. सिलिकॉनच्या वापरामुळे याचे वेगवेगळ्या अवस्थेत होणारे स्थिरीकरण कमी केले जाऊ शकते. तसेच स्फुरद उपलब्ध करून देणाऱ्या फॉस्फोटेज या जीवाणूंची संख्या वाढविण्यात मदत होते, त्यामुळे स्फुरदाचे स्थिरीकरण कमी होऊन पिकांना उपलब्धतेचे प्रमाण 40-60% वाढवता येऊ शकते.
0: नक्की सर, पालाशच्याविषयी जर आपण विचार करायचा झाला तर पालाशयुक्त रासायनिक खतांमधल्या या पालाशचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉन कशाप्रकारे मदत करतं, काय सांगाल?
1: पोटॅशियम हे जे खत आहे किंवा पोटॅशियम जे अन्न घटक आहे या खताची उपलब्धता देखील 60-65% एवढीच आहे, म्हणजेच 35-40% खत हे वाया जाते. सिलिकॉनचा वापर केला असता पोटॅशची उपलब्धता 15% वाढल्याचे असे दिसून आलेले आहेत.
0: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे सिलिकॉनच्या उपलब्धतेमुळं या नत्र स्फुरद आणि पालाशची उपलब्धता पिकांसाठी म्हणून वाढते आणि त्यामुळं पिकांची उत्पादन क्षमता निश्चितच वाढते. सर, पण या सिलिकॉन वापराचे फायदे कोणत्या कोणत्या पिकांमध्ये, म्हणजे या सिलिकॉनच्या उपयोगामुळं कोणत्या कोणत्या पिकांमध्ये विशेष फायदा दिसून येतो, काय सांगाल?
1: याच्यामध्ये सर असं आहे की ऊसामध्ये सिलिकॉनचा जर वापर केला तर त्याच्या वापरामुळे रोगाचे प्रमाण कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होते. त्याचबरोबर भातामधील आर्सेनिकचे प्रमाण वाढणे हा एक जागतिक समस्या होत आहेत. सिलिकॉनच्या वापरामुळे आर्सेनिकचे प्रमाण कमी होऊन तसेच भातावरील कीड व रोग नियंत्रणाला मदत होईल. त्याचबरोबर गहू व वांगी या पिकांमध्ये सिलिकॉनच्या वापरामुळे कीड व रोगाला प्रतिबंध झालेला असे दिसून आलेले आहेत. तसेच उत्पादनाबरोबर वांग्याचा तजेदारपणा वाढल्याचे दिसून आले. असल्या निष्कर्ष कांदा, गहू, लसूण, घास, टोमॅटो यासारख्या पिकात सुद्धा दिसून आलेला आहेत.
0: नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे सिलिकॉनचं महत्त्व याविषयी मार्गदर्शन करत होते कृषी महाविद्यालय सोनई इथल्या मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक वरुण भागवतराव कडू. त्यांच्याकडून

0: जर तुम्हाला याविषयीचं अधिकचं काही मार्गदर्शन घ्यायचं असेल, काही जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 86-00-58-39-59. पुन्हा एकदा 86-00-58-39-59. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉनच्या महत्त्वाविषयी जे महत्त्वाचं मार्गदर्शन केलं, सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉनचं महत्त्व याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक वरुण भागवतराव कडू यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
4: अन्नदाता का बढ़ता मान पीएम किसान.
2: आता जाणून घेऊयात उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकू शकाल खतांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापन याविषयी माहिती. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात ऐकू शकाल बदलत्या हवामानात मान्सूनचं व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद आणि जलसंधारण विभागाचे आचार्य पदवीप्राप्त विषयतज्ञ डॉक्टर प्रसन्ना बबनराव खैरे यांची मुलाखत. आणि याच कार्यक्रमात आणखी एक मुलाखत ऐकू शकाल ॲसिटोबॅक्टर जैविक खतांचा ऊस शेतीमध्ये वापर याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या कृषी वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका रुपाली प्रकाश भोसले यांची मुलाखत. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 किसानवाणी हे दोन्ही कार्यक्रम आपण नक्की ऐका. चला तर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी सोमनाथ कांटके आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
6: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
7: पालवी गॅस्ट्रो ही

0: स्पेशालिटी हॉस्पिटल
1: गॅस्ट्रोस्कोपी कोलोनोस्कोपी ईआरसीपी बँडिंग दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे गिळलेले धातू नाणी बॅटरी काढणे तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉडेल कॉलनी रोड तारकपूर बस स्टँड मागे अहिल्यानगर
2: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग
2: थायरॉइडच्या गाठी
3: गर्भाशयातील फायब्रॉइड
2: वाढलेली प्रोस्टेट
3: विविध बायोप्सीज
2: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात
2: कल्याणी नर्सिंग होम दिल्ली गेट पटांगण अहिल्यानगर
3: फोन 7400484088
2: 7400484088
4: आया खुशियों का पैगाम पीएम किसान
5: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है
4: अन्नदाता का बढ़ता मान पीएम किसान
6: श्रोते हो मोबाईल मुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत
7: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे
6: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा
8: श्रोते हो आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे त्यामुळे कर्ज वसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1,537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण

0: आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले.
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंधूच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ही ॲल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्त्वाच्या ॲल्युमिनियम एक्स्ट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGCची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या

0: अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आनंद घेऊया मिश्र संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे लेस्ली लेव्हिस यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं लेस्ली लेव्हिस यांनी.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
3: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
4: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या,
3: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी,
5: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या,
2: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
3: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
2: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
6: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
5: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
3: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
6: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
2: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा या विषयावर.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं वंदना विटनकर यांचं गीत, संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. यानंतरचं गीत आहे चमत्कार चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं, स्वर कुमार सानू यांचा आणि संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: श्रोते हो, चमत्कार चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता कुमार सानू यांचा आणि गीताला संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी.
1: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं.
2: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता
1: अगदी जगभरात कुठेही.
3: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
2: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं.
1: बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
3: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
1: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
4: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
5: यासाठी संपर्क साधायचाय जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
4: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, ऐकूया हळदी कुंकू चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तर आकेळकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

श्रोतेहो, हळदी कुंकू चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8:35 झाली आहेत. आनंद घेऊया काही सुगम गीतांचा. सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं, अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत. संगीत दिलंय दशरथ पुजारी यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना रेणुका कौंडिन्यचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बन्या बापू चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीत दिलंय ऋषिराज यांनी आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचा. या गीतासाठी आवड कळवली आहे श्री रोकडेश्वर श्रोता संघ छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिक्कू, रमाबाई, सुरेंद्र, मयुरी, सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले आणि समस्त इंगोले परिवार यांनी, तसंच अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली, रोहित, सोनू, मोनू ठोके यांनी, श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी, सुवर्णा वेणुताई, शुभम आणि बोबडे परिवार यांनी, श्री रोकडेश्वरनगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून सुनील जबडे आणि आर डी इंगोले यांनी याच गीतासाठी आवड कळवली आहे छत्री तलाव अमरावती इथून साधना राणी आणि किशोर गुप्ता यांनी. याच गीतासाठी बीड इथून आपल्याला आवड कळवली आहे प्रकाश पगारिया, पराग, पंकज, संदेश, सोनाली, भाविन पगारिया यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं बन्या बापू चित्रपटातलं गीत.

उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातलं बन्याबापू चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषीराज यांचं. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यानंतरची आवड आपल्याला कळवली आहे. साई रेडिओ श्रोता संघ देवगड फाटा तालुका नेवासा इथून दत्तात्रय चिंधे, दीपक, संदीप, साई, स्वरा, भावी, आदेश, गीतांजली, कोमल, जनाबाई आणि संपूर्ण चिंधे परिवारांनी, त्याचबरोबर मुक्काम पोस्ट नवीन दहीफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून विठ्ठल काटे, संगीता आविष्कार मकरंद आणि संगीता काटे यांनी. याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत देवपेठ वाशिम इथून राजेश खंबईतकर, प्रेमा, राजश्री, राजू भावसार यांनी, त्याचबरोबर आर के कुसुमकर यांनी. या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे तुझ्या वाचून कर्मेना चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलंय सुहासचंद्र कुलकर्णी यांनी आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

कळले आहे. लेवाखेल मोहल्ला चांदूर बिस्वा इथून नारायण भाऊ विठ्ठलराव खर्चे, ललिताराणी परी संजना खर्चे, गणेश कार्तिक ब्रोनो उषा सोर्णा खर्चे यांनी, तसंच स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी यांनी. याच गीतासाठी आवड कळवली आहे विडूळ तालुका उमरखेड इथून गंगाधर पोपलवाड, सम्यक प्रियंका लक्ष्मीबाई पोपलवाड आणि भारत घुले यांनी, तसंच आंबेडकर चौक वाकोडी इथून उत्तम जमधाडे यांनी. याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकंगनले जिल्हा कोल्हापूर इथून अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे एडी कांबळे यांनी, तसंच तुषार कुरणे प्रसिक कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं चंगू मंगू चित्रपटातलं गीत.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं आणि चित्रपट होता तुझ्या वाचून कर्मेना. श्रोते हो, यानंतरचं गीत आहे चंगू मंगू चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं. संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी आणि स्वर आहे सचिन आणि अनुराधा पौडवाल यांचा. या गीतासाठी आपल्याला आवड

श्रोते हो, सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता चंगू मंगू. श्रोते हो, यानंतरची आवड आपल्याला कळवली आहे. आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड इथून अभिजित गव्हाणकर, राही, सरिता, सिद्धांत, प्रिन्स एकांश गव्हाणकर यांनी, तसंच आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून शैलेश गव्हाणकर, वैशाली, श्वेता, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर यांनी याच गीतासाठी आवड कळवली आहे. गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे यांनी याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत. नेहरू चौक पैठण इथून सुरेश जाधव, अनिता, आरती, पूजा, प्रसाद, सोनल आणि सिया जाधव यांनी या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे. पाणीग्रहण या नाटकातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी आणि स्वर आहे बकुळू पंडित यांचा.

श्रोते हो, पाणिग्रहण या नाटकातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं आणि गीताला स्वर होता बकुळ पंडित यांचा. श्रोते हो, यानंतर ऐकूया तू ही रे या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलंय पंकज पडघन यांनी आणि स्वर आहे सायली पंकज यांचा. या गीतासाठी आपल्याला आवड कळवली आहे विठ्ठल मंदिर चौक बीड इथून प्रकाश पगारिया, पराग प्रदीप पगारिया यांनी, त्याचबरोबर केशव पटेल, सरला प्रकाश, रामनिवास अग्रवाल यांनी. याच गीतासाठी आवड कळवली आहे दौलत बाग मुरादाबाद इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली आणि जुनेद अब्बासी यांनी. याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन घायाळ यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं तू ही रे चित्रपटातलं गीत.

सायली पंकज यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंकज पडघन यांचं आणि चित्रपट होता तू ही रे. श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमात शेवटची आवड आपल्याला कळवली आहे. शनिवार पेठ बीड इथून स्नेहल जोशी, योगेश, श्रेया जोशी यांनी या श्रोत्यांना ऐकायचं.

आहे सवाल माझा ऐका या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुलोचना चव्हाण यांचा.

सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातलं सवाल माझा ऐका या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी रेणुका कौंडिन्य आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया लोकनाट्य गोष्ट एका राजाची. सादरकर्ते आहेत शाहीर ज्ञानेश खरे आणि सहकारी.

0: रोज काहीतरी नवीन कारण. आज हे झालं, आज ते झालं.
1: ऍक्सिडेंट हवालदार, ऍक्सिडेंट.
0: अरे वा,
1: अरे वा. अहो ऍक्सिडेंट म्हणजे अपघात.
0: बाप रे.
1: म्हणून म्हणतो शिका, अजूनही वेळ गेली नाही.
0: काही म्हणालात शिपाई?
1: काही नाही, अपघात.
0: अहो पण कसा काय?
1: टक्कर.
0: टक्कर?
1: दोन गाड्यांची भीषण टक्कर.
0: बाप रे, कोणत्या गाड्या होत्या? होत्या.
1: अहो कोणत्याही असोत, गाड्या म्हणजे गाड्या, टक्कर म्हणजे टक्कर.
0: हो हो, टक्कर म्हणजे टक्कर.
1: हात इकडे आणि पाय तिकडे.
0: कोणाचे हो?
1: आता कोणाचे हो? अहो कोणाचे असोत, हात इकडे आणि पाय तिकडे.
0: बर, हात इकडे आणि पाय तिकडे.
1: अर्थ किंकाळ्या.
0: अरे वा, अर्थ किंकाळ्या.
1: अरे व्या, अर्थ किंकाळ्या. अर्थ किंकाळी ठाऊक आहे कशी असते?
0: होय, तेवढी एकच आम्हाला मारता येते.
1: बोंबला.
0: बोंबला?
1: वा, अर्थ किंकाळी मारा.
0: हो हो. बापरे
1: बापरे. जुमासा, अर्थ किंकाळी कशी असते?
0: अर्थ किंकाळी कशी असते?
1: हाय हाय हाय हाय.
0: ही किंकाळी तर आम्ही रोजच मारत असतो.
1: मग आज काय झालं?
0: आज
1: जुमासा कुठला ऐका, अर्थ किंकाळ्या, तोबा गर्दी. आम्ही आम्ही तोंडात बोट घातलं.
0: अशा वेळेला तोंडात बोट घालावं लागतं?
1: आता एक करा.
0: काय?
1: तोंड जोडा आमचं.
0: नका हो.
1: अहो जोडा ना.
0: अहो नका हो, कशाला आग्रह करता. बोला पुढचं.
1: अर्थ किंकाळ्या, तोबा गर्दी. आम्ही तोंडात बोट घातलेलं म्हणजे चकित झालेलो. आणि
0: पुढं काय झालं शिपाई?
1: आम्हाला जाग आली.
0: काय?
1: होय, आम्हाला जाग आली.
0: म्हणजे हे सार
1: स्वप्नात घडलं.
0: आता एक करा.
1: काय?
0: आमचं तोंड जोडा.
1: नका हो.
0: अहो जोडा ना.
1: अहो नका हो, कशाला आग्रह करता.
0: शिपाई, हे सारं झालं, पण आपण उशिरा का आलात?
1: घ्या, आता इतकं सारं झाल्यावर.
0: अहो पण हे सारं स्वप्नात झालं.
1: स्वप्नात जरी झालं हवालदार, तरी एक विचारवंत माणूस जो ह्या विषयी विचारच करील. आणि आम्ही पहाट पर्यंत ह्या विषयावर विचार करीत राहिलो.
0: वा वा विचारवंत, वा.
1: पहाटे नंतर डोळा लागला, उशिरा उठलो, उशिरा आलो. काही चुकलं आमचं?
0: नाही, आमचं चुकलं.
2: प्रधानजी.
3: अध्या महाराज,
2: आम्हाला राजबाग जरा कोमजल्यासारखे वाटत आहे. प्रधानजी.
3: महाराज, कदाचित उन्हामुळे.
2: तरीही माळेला थोडं लक्ष द्यायला सांगा.
3: जशी आज्ञा महाराज.
2: प्रधानजी, युवराजांबद्दल आपल्याला काय वाटतं?
3: क्षमा असावी महाराज आम्हाला.
2: आम्ही पाहत आहोत की युवराजांचा हट्टीपणा दिवसेंदिवस वाढतच आहे.
3: महाराज, त्यांचा हा हट्टीपणा हळूहळू कमी होत जाईल.
2: आमचं लक्ष आहे, तासा तासाला गाडी बदलतात युवराज.
3: नवीन रक्त आहे महाराज.
2: अहो पण प्रधानजी, पेट्रोलचे भाव किती वाढलेत. ठीक आहे, आम्हाला तेही काही वाटत नाही, परंतु तबेल्यातले घोडे सुस्तावले त्याचं काय? घोड्यावरूनही थोडं थोडं फिरा म्हणावं. आता कोणती गाडी घेऊन गेलेत?
3: आता युवराज नवीन गाडी घेऊन गेलेत महाराज.
2: छान, आपल्याला नगरीत फेर फटका मारायला जायचं होतं प्रधानजी.
3: आज्ञा महाराज.
2: महाराणी, स्वर्गवासी झाल्यापासून युवराजांना आम्ही तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहोत.
3: होय महाराज.
2: युवराज, जे मागतील ते आम्ही देतो. युवराजांचं मन दुखेल अशी कोणतीही गोष्ट घडून याची आम्ही दक्षता घेतो.
3: महाराज, युवराज म्हणजे वंशाचे दीप आणि त्यात एकुलते एक.
2: अरे हो, बरं आठवलं प्रधानजी.
3: काय आठवलं महाराज?
2: प्रधानजी, युवराजांचा येता वाढदिवस आम्हाला असा काही साजरा करायचा आहे की कुणाचाही तसा झालेला नसेल वा तसा होणारही नाही.
3: तो कसं काय महाराज?
2: ऐका प्रधानजी, संपूर्ण राज्यात 5 दिवस आधीपासूनच विद्युत रोषणाई केली जाईल. रस्ते फुलांनी सजवले जातील. आणि हो, केक बनवणाऱ्या कारागिरांना असंच सांगून ठेवा की आतापर्यंत कधीही बनवला नसेल असा केक सारे कौशल्यपणाला लावून बनवा. आणि प्रधानजी.
3: आज्ञा महाराज.
2: युवराजांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एक खास कार्यक्रम आयोजित करणार आहोत.
3: तो कसला महाराज?
2: तो खास कार्यक्रम म्हणजे सर्वदान.
3: सर्वदान?
2: होय, सर्वदान म्हणजे द्रव्यदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान वगैरे वगैरे सर्व प्रकारचे दान करून जगात श्रेष्ठ दानी होण्याचा विक्रम आम्ही करणार आहोत.
3: ही तर आनंदाची गोष्ट आहे महाराज.
2: देशविदेशी जे सर्व राजे महाराजे प्रतिष्ठित मंडळी अगदी सर्वांना निमंत्रण द्या.
3: जशी आपली आज्ञा महाराज.
2: चला तर लागूया तयारीला.
3: चला महाराज.
0: बापरे, असा वाढदिवस कधीही पाहिला नाही आम्ही.
1: याला म्हणतात वाढदिवस. अहो काय ती विद्युत रोषणाई, सगळीकडे अगदी लखलखाट.
0: हो शिपाई, 10-12 दिवस घरचं जेवण काय ते माहित नाही.
1: होय ना, या वेळेस महाराजांनी अगदी

0: लालच केली
1: होय ना अधिराज महाराज बलसे नेता हे तो
2: महाराजांना प्रणाम असो.
3: काय चाललंय हवलदार शिपाई?
0: काही नाही महाराज, हेच आपलं युवराजांच्या वाढदिवसाबद्दल.
2: युवासा
3: शिपाई
2: आपल्याला नाही महाराज, आम्ही या हवलदारांना म्हणालो.
3: हवलदारांना?
2: होय महाराज, बोनस बदलते सारखे आम्हालाच आपल्याशी बोलायला सांगतात, मग यांना विचारायला काय हरकत आहे?
0: पण महाराज
3: ठीक आहे ठीक आहे, अहो आम्ही इतकं काही केलं की
2: जे कुणीही करू शकणार नाही. हो
3: शिपाई
2: हवलदारांना काहीतरी सांगावं महाराज, आता म्हणता ड्रेस बद्दल महाराजांना विचारा म्हणून.
0: पण महाराज
3: ठीक आहे ठीक आहे, हवलदार शिपाई
2: आज्ञा महाराज,
3: आम्ही तुम्हाला खुश करू. पण
2: काय महाराज,
3: आधी आम्हाला खुश करावं लागेल,
2: त्यासाठी आम्ही काय करावं महाराज?
0: शिपाई
2: बोला हवलदार.
0: राज नर्तिकीच घेऊन या.
2: ठीक आहे हवलदार.
0: महाराज प्रधानजी अजून?
3: प्रधानजींना काही खास कामासाठी दौऱ्यावर पाठवलंय.
0: सोबत ड्रायव्हर वगैरे?
3: अहो हवलदार, प्रधानजी स्वतःच गाडी चालवायला घाबरतात, तेव्हा
4: महाराजांना प्रणाम असो.
3: असो राज नर्तकी, आम्हाला खुश करा.
4: जशी आज्ञा.

0: नर्तकी वाह शिपाई
1: आज्ञा महाराज
0: राज नर्तकी योग्य नामासोबत त्यांच्या रंगमाली पोहोचून या
1: जशी आज्ञा
0: हवलदार प्रधानजींनी आतापर्यंत यायला हवं होतं किंवा आम्हाला फोन वगैरे काही उचला उचला प्रधानजींचाच असेल
2: हॅलो हॅलो हां आहेत ना घ्या महाराज
0: हां आम्हीच बोलतोय हां बोला डॉक्टर काय इंग्रजांच्या गाडीला अपघात डॉक्टर डॉक्टर डॉक्टर कुठे आहे युवराज
3: महाराज घाबरू नका शांत व्हावं धोका टळला आहे खोलवर झालेल्या जखमेतून रक्तस्राव जास्त झाल्यामुळे
0: डॉक्टर काही
3: नाही नाही काळजीचं कारण नाही महाराज
0: आम्ही आपले फार फार आभारी आहोत डॉक्टर
3: त्यात आभार कसले महाराज आणि मानायचेच असतील तर ह्या व्यक्तीचे माना
0: हा तरुण कोण
3: याचं नाव लहू हा आपल्याच दवाखान्यातील एक सफाई कामगार स्वतःचं रक्त युवराजांसाठी दिलंय ना
0: काय
3: होय महाराज लहूने केलेल्या रक्तदानामुळे आज युवराजांना जीवन दान मिळालं तेव्हा
0: लहू आम्हाला भ्रम होता की आमच्या सारखा श्रेष्ठ दानी नाही परंतु तू रक्तदानासारखं श्रेष्ठ दान करून युवराजांचे प्राण वाचवलेस तूच खरा श्रेष्ठ दानी आहेस माग माग हवं ते माग
1: क्षमा असावी महाराज रक्ताला मोल नाही धन द्रव्य पैसा सारं काही या रक्तापुढे कवडी मोल आहे
0: खरं आहे लव तुझं आणि हे आम्हाला मनोमन पटलं
3: महाराज आज युवराजांना रक्ताची गरज होती आणि हेच रक्त त्यांना दिलं नसतं तर
0: बरोबर आहे डॉक्टर लहूने दिलेल्या रक्तामुळे युवराजांचे प्राण वाचले आहेत
3: महाराज आज्ञा असेल तर आम्ही आपल्याला एक विनंती करू इच्छितो
0: विनंती हो काय विचारायचं ते हक्काने विचारा डॉक्टर
3: महाराज रक्त हे निसर्गाचं देणं आहे त्याचे काही कारखाने वगैरे नाहीत की ते कुठे तयार करता येईल
0: हो
3: तेव्हा आता इथंच बघा आपल्या दवाखान्यातच कितीतरी रुग्णांना रक्ताची गरज आहे आणि एक सत्कार्य जसं आज लहूने केलं आहे तसेच सत्कार्य जर प्रत्येक व्यक्तीने केलं तर संपूर्ण मानव जातीचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही
0: खरं आहे डॉक्टर
3: तेव्हा आमची अशी इच्छा आहे की आपल्या संपूर्ण राज्यात जागोजागी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जावं तसेच विविध माध्यमातून रक्तदानाचा प्रचार प्रसार करण्याची आपण मदत कराय
0: बस इतकंच हो डॉक्टर पहिल्याच शिबिराचं उद्घाटन आम्ही आमचं स्वतःच हवं तेवढं रक्तदान देऊन
1: महाराज रक्त हे प्रमाणातच घेतलं जात
0: असं का तुला बरोबर ठाऊक आहे
3: महाराज ह्या रक्तदानाचे फायदेही भरपूर आहे महत्वाचं म्हणजे आपल्या रक्ताचा गट कोणता ते कळतं म्हणजे वेळेवर धावपळ न करता गट मिळून रुग्णाला ताबडतोब रक्त दिलं जात दुसरे म्हणजे आपल्याला काही आजार वगैरे आहे का हे रक्तदानामुळे कळतं
0: पण डॉक्टर रक्तदान कुणालाही
3: करता येतं का असंच ना
0: होय होय
3: ऐका रक्तदात्याचं वय 18 ते 60 वर्षाचं असावं कुणाला थंडी ताप कावीळ अथवा कुणी एड्सग्रस्त असल्यास त्यांनी रक्तदान करू नये तसेच गर्भवती महिलांनी रक्तदान करू नये
0: डॉक्टर आम्ही हे विचारलं म्हणजे आमची शंका काढून घेतली
3: हेच सारं लोकांना समजावून सांगून त्यांना रक्तदानाचं महत्व पटवून द्यायचं आहे तेव्हा
0: हे काम आम्ही स्वतःच राज्यात दौरा काढून पूर्ण करू
3: आभारी आहोत महाराज चला युवराजांकडे जाऊ
0: चला डॉक्टर
3: पण एक लक्षात असू द्या महाराज
0: काय काय डॉक्टर
3: युवराजांशी जास्त बोलायचं नाही त्यांना विश्रांतीची अत्यंत गरज आहे
0: ठीक आहे चला डॉक्टर
3: चला
0: प्रिय प्रजाजन हो आमचं हे रक्तदान शिबिर म्हणजे मानव जातीचं हित मानव जातीचा उत्कर्ष प्रजाजन हो आपणास ठाऊकच असेल की युवराजांना अपघात होऊन त्यातून ते सही सलामत वाचले वाचले म्हणजे त्यांना वाचवलं गेलं आणि हे मोलाचं काम केलं लहून रक्तदान करून तमाम जनता आमचे हे दोन शब्द ध्यान देऊन ऐकत अशी आम्हाला आशा आहे तरी जन हो आम्हाला गर्व होता धनद्रव्याचा संपत्तीचा परंतु आम्हाला कळून चुकलं की धन संपत्ती पैसा वगैरे पेक्षाही काहीतरी श्रेष्ठ आहे आम्ही सर्वदान करून जगात श्रेष्ठ दानी व्हायचा प्रयत्न केला पण युवराजांवर गुजरलेल्या प्रसंगानं आमचे डोळे उघडले आणि समजलं की रक्तदानासारखं श्रेष्ठ दान नाही आणि रक्तदान करणाऱ्या सारखा श्रेष्ठ दानी कुणी नाही तेव्हा आम्ही सर्व प्रजेस एकच विनंती करू इच्छितो की आपल्या राज्यात जागोजागी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे तरी सर्वांनी कुणाला तरी तुमच्या रक्ताची गरज आहे किंवा आपल्यावरही कधी वेळ येऊ शकते असा विचार करून रक्तदानासारखं पवित्र कार्य करावं अशी पुन्हा एकदा

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया तिसरी मंजिल चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आर डी बर्मन यांचं, स्वर आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं तिसरी मंजिल चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात ऐकूया मंजिल चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं योगेश यांचं गीत, संगीत आर डी बर्मन यांचं।

श्रोते हो, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मंजिल चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं योगेश यांचं. यानंतर ऐकूया राजकुमार चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आज पीछे हमारी सरकार यहाँ पे हम है राजकुमार हर जाने।
1: मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट होता राजकुमार. श्रोतेहो, यानंतर बेनाम चित्रपटातलं नरेंद्र चंचल यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.

बेनाम चित्रपटातलं नरेंद्र चंचल यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोते हो, ऐकूया कुदरत चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आर डी बर्मन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कुदरत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. यानंतर ऐकूया गुमराह चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, स्वर महेंद्र कपूर यांचा, संगीत दिलंय रवी यांनी.

च्या स्वरातलं गुमराह चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10:25 होत आहेत. ऐकूया केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका पर्यावरण. यामध्ये आज भाग 19.

0: संचालन कर रहे थे पत्रकार सौरभ शुक्ला। ये कार्यक्रम आकाशवाणी के समाचार सेवा प्रभाग द्वारा प्रस्तुत किया गया।
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। यानंतर ठीक 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। सुरुवातीला हिंदी बातम्या।